0: डॉक्टरांचा सल्लो तुम्ही मात्र अवश्य घेऊचो.
1: मूत्रविकार ह्या विषयाचे डॉक्टर आदित्य बर्वे यांनी दिली माहिती निकटीच तुम्ही ऐकली. ऐकपना आता जाणून घेऊया आयच्या दिसा ह्या चॅनलाचे वितरावलेले आमचे उत्तरेकवार अशा कार्यवाही.

ऐकपा नवं कार्यावळी सांगून जातं की रोखडीच बरोबर 7 वरांचेर हिंदीतल्यान खबरां दिल्ली केंद्रावयल्यान सहक्षेपीत करतले. 7 वरांच्यान 5 मिनटांचेर आसतली शुभप्रभात ही कार्यावळ. आज ह्या कार्यावळीत दिनविशेष तुमकां ऐकपाक मेळटले. उपरांत वीर जवान ही कार्यावळ ऐकपाक मेळटली. सुभेदार पाडू रंग पागी हांची मुलाखत घेतले जॉन आगियार. ऐकपन चित्रसंगीत तुमकां ऐकपाक मेळटले 8 वरांच्यान 50 मिनटांचेर. मराठी गीतां 8:30 वरांच्यान 30 मिनटांचेर. कांतारा 10 वरांच्यान 5 मिनटांचेर. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन आज ऐकात 10 वरांच्यान 30 मिनटांचेर. राम नारायण हांचे सारंगी वादन राग पटिवार राग भटियार. 11 वरांच्यान 5 मिनटांचेर गाता रे मेरा दिल ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. एनसीआरटीची प्रायोजीत कार्यावळ उमंग ऐकात 11 वरांच्यान 30 मिनटांचेर. 12 वरांच्यान 5 मिनटांचेर खासा बायलां खातीर आशिल्ली अस्तुरी ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. आज ह्या कार्यावळीन होवयो आनी लोकवेदांतली अस्तुरी ह्या विशयाचेर वैष्णवी रायकर हांगेले उलोवप तुमकां ऐकपाक मेळटले. 12 वरांच्यान 30 मिनटांचेर ऐकात स्वर संगम शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज ह्या कार्यावळीत मिनाक्षी दासांगेले गायन राग घोट सारंग तुमकां ऐकपाक मेळटलो. उपरांत सरस्वती राणे हांच्या गायन राग मदान सारंग तुमकां ऐकपाक मेळटलो. कानरावळा 1 वरांच्यान 5 मिनटांचेर एक वर्सान 40 मिनटांचेर ऐकात सदाफुली कोंकणी गीतांची कार्यावळ. 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश. 2 वरांच्यान 15 मिनटांचेर मिड डे न्यूज इन हिंदी तुमकां ऐकपाक मेळटली.

णव वर्सां 15 मिनटांची स्पॉटलायट ही कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. कंट्री वायड आयकात 9:30. इनसायट्स 9:45 बरोबर 10 वरांचेर हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत पंडीत तेजपाल सिंग आनी पंडीत सुरिंदर सिंग हांच्या गायनाची जुगलबंदी तुमकां आयकुपाक मेळटली. 10:30 आयकात कर्नाटक शास्त्रीय संगीत हातून आर के श्रीकंठन हांगेल गायनान राग पुरवा काडल्या आनी राग काफी राग नरनाद मेले तुमकां आयकपाक मेळटलो. आयकपनो तुमचो आमचो सांगात. आयच्या दिसा रातच्या 11:12 मेरेन ह्यो आशिल्ल्यो आयच्या दिसा ह्या चॅनलाचेर वितरावचिल्ल्यो आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी मुखावयली कार्यावळी तुमच्या मुखार कांय खिणा भितरच.

नमस्कार, हांव वेदा, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 20 तारखेमेरेन संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आनी इटली ह्या 5 राष्ट्रांच्या भोंवडेर आसतले. अस्तंत बंगाल सरकारान बटाट, कांदो, फळां, भाजीपालो, तेलबियो, अन्नधान्य आनी हेर गरजेच्या उत्पादनांच्या आंतरराज्य हालचालीचेर आशिल्ले सगळे निर्बंध काडून उडयल्यात. आदल्या टीएमसी सरकारान हे निर्बंध घाल्ले. 31 मे सकाळी 11 वरांचेर प्रसारित जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकांकडच्यान सुचोवण्या मागयल्यात. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पश्ट केला. पंडीत योगराज नायक प्रतिष्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ आयज सांजे 6 वरांचेर पणजी कला आनी संस्कृती विभागाच्या संस्कृती भवनात जातली. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय, प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. आयपीएल क्रिकेटात काल राती रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून कोलकाता नायट रायडर्साक 6 विकेटींनी हारयले. नावेली 13 ते 18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सां सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

14 मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घटना नोंद करता. आयचे हे दिसा 1984 वर्सा फेसबूकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग हांचो जल्म जाल्लो. तांचो जल्म न्यूयॉर्कच्या व्हाईट प्लेन्स हांगा जालो. मार्क झुकरबर्ग हांणी सोशल नेटवर्कींग वेबसायट फेसबूक हाची स्थापना केली. भारतीय संगणक शास्त्रज्ञ प्रणव मिस्त्री हांचोय जल्माचो दीस आयचो 14 मे 1981 वर्सातलो. प्रणव मिस्त्री हे भारतीय संगणक शास्त्रज्ञ. मिस्त्री हांका 2013 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमाच्या अंतर्गत यंग ग्लोबल लीडर म्हणून सन्मान केला. तांचो जल्म गुजरातान 14 मे 1981 हे दिसा जालो. निर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हांगाच्यान संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी ह्या विशयांतली पदवी ताणी प्राप्त केली. ताचे उपरांत डिझायन हातूंत पदव्युत्तर शिक्षण ताणी घेतले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबय हांगा तांचे शिक्षण जाले. आयचेच हे दिसा आमी याद काडटा विनोद सम्राट वसंत शिंदे हांची. तांचो जल्म 14 मे 1912 वर्सांतलो. चित्रकलेचे गिन्यान आशिल्ले म्हणून दादासाहेब फाळके स्टुडिओंत तांकां पेंटिंग खात्याची जबाबदारी मेळ्ळी. स्टुडिओंत आसतल्या सगळ्या कामगारांक अभिनय, नाच, गाणे अशें येवंक जाय अशा विचारांचे आशिल्ले दादासाहेब फाळके. 1925 वर्सा दादासाहेब फाळके हांणी निर्माण केल्ल्या चतुर्थीचा चंद्र ह्या मूकपटांत वसंत शिंदे हांणी गणपतीची भूमिका केल्ली. ताचे उपरांत सीता वनवास, राम रावण युद्ध ह्या मूकपटांनी ताणी काम केले. आयचेच दिसा छत्रपती संभाजी राजे भोसले हांचो जल्म जाल्लो 1657 वर्सा. संभाजी राजान औरंगजेबाच्या 5 लाख सैनिकांकडेन 8 वर्सां झूज दिले. ताचे उपरांत फितुरी खातीर संभाजी राजांक औरंगजेबान धरलो. तर छत्रपती संभाजी महाराज हांची आज जयंती. भारतीय लेखक असगर अली इंजिनियर हांचो आज स्मृती दीस. तांचो जल्म 10 मार्च 1939 हे दिसा जालो. एक सुधारणावादी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी तांची वळख. महाराष्ट्रांत डॉ मोईन शाकीर आणि प्राध्यापक फकुरुद्दीन बेन्नूर हांचे वांगडा ताणी काम केले. आज तांची जयंती. नाटककार आणि लेखक जगदीशचंद्र माथुर हांची याद आज आम्ही काढटा. ते एक हिंदी नाटककार आणि एकांकिका लेखक. आज तांचो स्मृती दीस. हॉलिवूडांत काम करपी अभिनेते आणि गायक फ्रँक सिनात्रा हांचोय आज स्मृती दीस. आयचेच हे दिसा 1963 वर्सा कुवेत ह्या राष्ट्राचो संयुक्त राष्ट्र संघांत प्रवेश जाल्लो. तर एअर इंडियाची मुंबय न्यूयॉर्क विमान सेवा सुरू जाल्ली ती आयचेच दिसा 14 मे 1960 वर्सा. आयचेच हे दिसा 1948 वर्सा इस्रायल ह्या राष्ट्रान ब्रिटना पासून स्वातंत्र्य घोषित केले. 14 मे 1973 हे दिसा युएस सर्वोच्च न्यायालयान सैन्यांत बायलांक समान अधिकार दिवपाचे जाहीर केले. LTTE हाचेर भारतान निर्बंध हाडले तो दीस आयचो 14 मे 1992. तर समलिंगी लग्नाक ब्राझील ह्या राष्ट्रान मान्यता दिली तो दीस आयचो 14 मे 2013 वर्सांतलो. आणि अशी मान्यता दिवपी ब्राझील हो

0: वो देश थल्लो। आयज जल्मल्ले गोंयचे नामनेचे सतारवादक पंडित योगराज नायक। तांचो जल्म 14 मे 1968 वर्सांतलो। इटावा घराण्याची परंपरा मुखार व्हरपी पंडित योगराज नायक हे उस्ताद शाहिद परवेज हांचे शागिर्द। सतारवादनान आंतरराष्ट्रीय किर्ती तांणी मेळयली। आकाशवाणी ऑडिशन बोर्डाची पंडित ही पदवी 2016 वर्सा तांकां मेळ्ळी, तर आयज तांची जयंती। ह्यो आनी अश्यो अनेक खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 14 मे।
1: दिन विशेष।

0: आइए दिन विशेष निकते समय गले
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादेव वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

0: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकूया प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. गोयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिषद घेवन स्पष्ट केला. गोयांत इंधनाचो मुबलक साठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोयांत दर सप्तकात नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरात उतार चढाव हे विशीं अजून तरी काय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां.
2: पेट्रोल और डीजल आज यार क्रूड ऑयल अगर लेता है तो गवर्नमेंट को फॉरेन करेंसी में इम्पोर्ट करना पड़ता है. तो इसमें हमारी फॉरेन करेंसी बच सकी. पेट्रोल और डीजल और 100 साल तक रहेगा या नहीं रहेगा ये भी मालूम नहीं. तो जितना कम अभी यूज कर सकते हो उतना ज्यादा देर तक हम यूज कर सकते. गोवा में बिल्कुल पेट्रोल का और डीजल का कोई शॉर्टेज नहीं है. 15 दिन का स्टॉक अभी है और ये जो रिप्लेनिशिंग होता है शिप से वो हर हफ्ते में एक शिप आती है.
1: काल साकवाळच्या बिट्सपिलांनी हे शैक्षणिक संस्थेत शिकपी आणि एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाची घडणूक उक्ताडार आयल्या. हे खबरेची दक्षिण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन त्याविशी चौकशी सुरू केल्या. दक्षिण गोंयचे जिल्हाधिकारी आणि ह्या जिल्हो समितीचे अध्यक्ष एग्नाक्लिटस हांणी पत्रकारांक ही माहिती दिली. या विद्यार्थ्याच्या कुडीचे पोस्टमार्टम झाल्या उपरांत ह्याविशी अधिक माहिती मेळप शक्य असा असे त्यांनी सांगले. काल सकाळी वेर्णा पोलिसांक ह्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मेळ्या उपरांत तांणी घडणुकेच्या जाग्यार वचून मुळावी चौकशी सुरू केल्या. जिल्हो समितीच्या वांगड्यांनी ह्या सुवातेर वचून काल पळोवणी केली. बीट शिक्षण संस्थेत शिकपी विद्यार्थ्यांक मानसीक भलायकेविशी आधार मेळचो ह्या खातीर फावो ते उपाय घेतल्यात. तरी आत्महत्या कित्याक जातात ह्याविशी समिती चौकशी करतले असे त्यांनी सांगले. इतले मजगती साश्ट तालुक्यातल्या एका गावात एका 12वीची परीक्षा दिल्ल्या 17 वर्षांच्या विद्यार्थ्यान आत्महत्या केल्याची कागाळ मायणा कुडतरी पोलिसात नोंद झाल्या. ह्याविशी पोलीस चौकशी करतात अशी माहिती मायणा कुडतरी पोलीस स्टेशनाचे निरीक्षक कपिल नायक हांणी दिल्या. येत्या शैक्षणिक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आणि व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. सहाय्यक प्राध्यापक समुपदेशक

ग्रंथपाल पदांखातीर उमेदवारांकडल्यान अर्ज मागोवपी जायरात जारी जाल्या. सरकारी म्हाविद्यालय साखळे, सरकारी म्हाविद्यालय खांडोळा, सरकारी म्हाविद्यालय केपे, संत सोयरोबानाथ आंबिये सरकारी म्हाविद्यालय विरनोडा, सरकारी म्हाविद्यालय मडगाव, गृहविज्ञान म्हाविद्यालय कांपाल आणि संगीत म्हाविद्यालय आल्तिनो या महाविद्यालयात ही पदां भरतले. बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्लिश, हिंदी, ज्योग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, कोकणी, मराठी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकॉलॉजी, सोशियोलॉजी, स्पोर्ट्स सायन्स, झुऑलॉजी, फूड न्यूट्रिशन, टेक्सटाईल अँड क्लोदिंग, ह्युमन डेव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, वोकल, थिएटर आर्ट्स, लायब्ररियन, शारीरिक शिक्षण संचालक, महाविद्यालय समुपदेशक अशी ही पदां आसात. बाळपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरात जाल्ल्या कथित वैजकी घाळपणाक लागून पाय वगडायल्ल्या 70-च्या 11 वर्सांच्या भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टा वतीन 25 लाख रुपयांची अर्थिक मजत जाहीर केल्या. ही घडणूक दुर्दैवी आसा आणि फुडें अशी घडणूक जावची न्हय म्हणून सरकारान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांची तपासणी करपा खातीर आणि खर वैजकी नेम तयार करपा खातीर भलायकी सचीव, भलायकी सेवा संचालक, भलायकी विभागाचे सल्लागार फ्रेझेलो अरोजो आणि हेर अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्ली एक समिती स्थापन केल्या असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. पंडित योगराज नाईक प्रतिष्ठान कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान सर्गेस्त पंडित योगीराज नाईक हांका संगीतात्मक श्रद्धांजली कार्यावळ स्वरयोगी 2026 घडवून हाडल्या. ही कार्यावळ आज सांजे 6 वरांचेर पणजी पाट्यार कला आणि संस्कृती विभागाच्या संस्कृती भवनात जातली. ही आसा एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरावाचक तशेंच अणकारक पदा खातीर करारचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आणि कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा 403-001 हांगा सादर करचो. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण कालसावन 18 मे मेरेन गोंयांत उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती चालूच उरपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्राचे महादेव चॅनल शुभ प्रभात या कार्यक्रमात ऐकपनो योगा 7:30:45 जाल्ले आसात. ऐकपनो ऐकूया कार्यावळ वीर जवान. आयज ह्या कार्यावळीन वीर जवान सुभेदार पांडुरंग पागी प्रादेशीक सेना हांची मुलाखत घेतले जॉन आगियार.
1: आकाशवाणी पणजी वीर जवान नमस्कार आणि योगार. आकाशवाणी पणजी घेऊन येता निवृत्त जवानांच्या जीवितांचेर आणि कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारित वीर जवान. आयचे वीर जवान सुभेदार पांडुरंग पागी प्रादेशीक सेना. तांचे कडे उलयतात गोंय पोलीस खात्याचे आदले जनसंपर्क अधिकारी, होम गार्डसाचे आदले कंपनी कमांडर, तशेंच गोंय सरकारच्या म्हायती आणि प्रसिद्धी खात्याचे आदले म्हायती अधिकारी श्री जॉन आगियार. वीर जवान
2: जैन आयकुपेनो, हांव जॉन आगियार आनी तुमकां सगळ्यांक आमच्या ह्या कार्यक्रमांत माया मंगळचो येवकार. आज आमचे मदीं सुभेदार पांवड्यार आशिल्ले एक कनिश्ठ अधिकारी म्हळ्यार ज्युनियर कमिशनर ऑफिसर तांणी 115 इन्फंट्री बटालियन

0: टेरिटोरियल आर्मी महारेजिमेंट हातून आपलो कार्यकाळ पुराय केला. तुमकां येवकार सुबेदार पाडणक बागी साहेब आमच्या कार्यक्रमांत, आनी बरें आसलें कित्याक गोंयकार खूब कमी आसात आर्मींत आनी एज ऑफिसर्स आनी अदर रँक्स खूब कमी आसात, आनी तुमचे सारके सैनीक अधिकारी अशें आमकां पळयलें म्हणटकच बरें दिसता. तुमचें एज्युकेशन खंय जाय जालें आनी तुमी गांवांत खंयचें?
1: जयंत साहब, म्हजें नांव सुबेदार पांडुरंग राया पागे. म्हज्या गांवचें नांव जें काणकोण तालुक्यांत आसा लोलयें. म्हजो गांव गोंयच्या दक्षिणचो शेवटचो गांव. म्हजो गांव जाल्या उपरांत कर्नाटक राज्य सुरू जाता. म्हजें प्राथमीक शिक्षण सरकारी प्राथमीक विद्यालय काजळकर हांगा सुरू जालां, आनी पांचवी ते धावी पर्यंत शिक्षण श्री निराकार विद्यालय माशें हांगासर जालें. धावी नंतर हांवें गव्हर्नमेंट पॉलिटेक्नीक पणजे हांगासर मायनींग एन्ड मायन सर्वींग केलां. सध्याक हांव आर्मी ग्रेज्युएट आसा.
0: आर्मी ग्रेज्युएट आसा अशें म्हणलें, पूण तुमी जेन्ना आर्मीन जॉयन जाल्ले तेन्ना तुमी ग्रेज्युएट नाशिल्ले. पूण आर्मी तुमकां एक फेसिलिटी दिता की आफ्टर तुमचे रिटायरमेंट जाल्या नंतर तुमकां आर्मी ग्रेज्युएट करून रिटायर करता, सो देट तुमी भायर जेन्ना वतात तेन्ना तुमकां सिव्हील किंवा सेकंड ऑप्शन सेकंड तुमकां कामान तुमकां तातून सुविधा मेळची अशें म्हणून तुमकां आर्मी ग्रेज्युएट करता. म्हणून आर्मी ग्रेज्युएट ग्रेज्युएट कशें तुमकां ट्रीट करतात फुडें?
1: आमकां खंय भायर खंय सी कॅटेगरी सीची जर सर्वीस आसा ती ग्रेज्युएट खातीर आसता.
0: बरें, बरी गोश्ट. आनी म्हाका सांग, आमी सगळ्यांनी आयकलां की आर्मीन वेगवेगळे रेजिमेंट आसतात. प्रादेशीक सेना म्हणल्यार टेरिटोरियल आर्मी चडशा लोकांक खबर ना. टेरिटोरियल आर्मी 42 इयर्स,
1: 18 to 42 इयर्स
0: यू कॅन जॉयन द टेरिटोरियल आर्मी. आनी म्हणजे रेग्युलर आर्मीन तुका जॉयन जातलो जाल्यार तुका
1: 18 to 21, आनी जर तुमी ट्रेड म्हणून जातले जाल्यार 23.
0: पूण तुका समज तूं आर्मीन वचपाक सोदतलो पूण तुमकां वचपाक मेळूना जाल्यार यू कॅन जॉयन द टेरिटोरियल आर्मी अप टू एज ऑफ 42 इयर्स. सो बरी गोश्ट. कोणाक आर्मीन जॉयन जावपाक जाय तांच्यांनी जॉयन जावपाक,
1: कोणा ड्रेस घालपाची उमेद आसा,
0: 42 इयर्स प्रोवायडेड तुमचे सिलेक्शन आनी तुका
1: फिजिकली मस्ट बी फिट
0: फिजिकली आनी बाकीचे जे पळय इंटरव्यू बी आसा तातूंत तुमी क्वॉलिफाय जावपाक जाय जाल्यार तुमकां ते वचपाक मेळटा.
1: बरोबर.
0: म्हाका सांगात, वॉट इज टेरिटोरियल आर्मी?
1: प्रादेशीक सेना म्हळ्यार अशे स्वयंसेवक ज्यांनी मिलिटरी ट्रेनींग घेतला आनी जे थोड्या वेळा खातीर रेग्युलर आर्मीक सपोर्ट करप, आनी जेन्ना जरूरत पडटा खंयच्या देशाच्या खंयचे नॅचरल कॅलमिटीज येतात तेन्ना थंय सिव्हील फोर्साक सपोर्ट करप.
0: एक तातूंत क्रायटेरिया आसता टेरिटोरियल आर्मीन जॉयन जावपाक की यू शूड बी एम्प्लॉयड, खंय तरी तुवें काम केल्लें आसपाक जाय. एम्प्लॉयड आसल्यारच तुका टेरिटोरियल आर्मीन एंट्री आसा. सपोज तूं गव्हर्मेंट सर्वंट आसा किंवा तुजे ओन बिझनेस आसा किंवा यू आर प्रायव्हेटली खंय तरी कंपनीन काम आसा, सो तांची सर्टिफिकेट किंवा तांचे नो ऑब्जेक्शन घेवन तुवें जॉयन जावपाक. समज गव्हर्मेंट सर्वंट आसलो जाल्यार तुवें काम केलें, 6 महिने काम केलें, 8 महिने काम केलें, यू आर एम्प्लॉयड, थंय ड्युटी केली, ट्रेनिंग केलें, परत आयलो यू कॅन जॉयन सिव्हील डिपार्टमेंट जॉयन जावपाक
1: शकता.
0: केन्ना जाय तेन्ना थंय वचपाक, अशें करून तुवें येवन वचून
1: करपाक जाय.
0: म्हणजे तुजे ऑफिसाचे कामय उरले आनी
1: तेंय जालें, दोनी जालें, दोनी कंटिन्युअसली चलता.
0: दोनी
1: कंटिन्युअस. पेमेंट तुका एकूच मेळटलो.
0: पेमेंट एकूच मेळटलो.
1: हय, खंय तूं ज्या कडेन पेमेंट जास्त आसा पळय, आर्मीन तुजो पेमेंट जास्त आर्मीन मेळटलो, सिव्हिलान जाल्यार सिव्हिलान मेळटलो, पूण पेमेंट एकूच मेळटलो. जेन्ना तूं समजा देशाचेर युद्ध बिद्ध जालें जाल्यार कारगिला वेळार कितें केलें तांच्यांनी, दोनी कडेन पेमेंट दिलो, दोनी पेमेंट दिले, कारण तेन्ना एमर्जंसी आसली तेका लागून. पूण सध्या तूं आतां ट्रेनिंगा वता, 2 महिन्याची ट्रेनींग वता, टीएन कितें आसता, 2 महिने ट्रेनींग तुवें कंटिन्यूस करूंकूच जाय, हें कंपलसरी आसा. पूण ताका तुका सिव्हील गव्हर्मेंट पयशे दिवपाचो ना. टीएन जॉयन जावपा खातीर एक शर्त आसा की तो पयलें साकून खंय तरी जॉब होल्डर आसपाक जाय. टीए तुका पर्मनंट जॉब दितलो अशें केन्नाच सांगना. ज्या मनशाची पिराय 18 to 42 इयर्स आसा ताणें कमीत कमी एसएससी पास केला तो हातूंत जॉयन जावपाक शकता. पेमेंट आनी अलावन्स सगळे रेग्युलर आर्मी सारकेच भशेन मेळटात. प्रमोशन सुद्दां तशेंच मेळटा. हातूंत एक फायदो आसा, तुका जर टीएन रेग्युलर काम करपाचें ना जाल्यार तूं वॉलंटियर भायर वचपाक शकता. इतकेंच तुका पेमेंट मेळचो ना, जितके दीस काम करता तितको पेमेंट मेळटलो. तुवें जर रेग्युलर 15 वर्सां केलीं जाल्यार तुका पेन्शन बी मेळूंक शकता. आतां तर सगळ्यांक रेग्युलर जॉब मेळटा टीएन, हातूंत तूं कॅरियर बी करूं शकता. सगळें तुजेर अवलंबून आसा.
0: हय, हें तुवें सांगलें तें फॉर अदर रँक्स, बट फॉर ऑफिसर्स यू हॅव टू बी अ ग्रेज्युएट. ऑफिसर्स
1: ग्रेज्युएट
0: ऑफिसर म्हणून समज जातलो टेरिटोरियल आर्मीन जाल्यार तुवें ग्रेज्युएट आसपाक जाय आनी यू हॅव टू क्वॉलिफाय द रिटर्न एग्जाम. ग्रुप हेडक्वॉर्टर्स पळय आसा थंय रिटर्न एग्जाम जाता, ती आन्सर करपाक जाय, ती पास जावपाक जाय. मागीर तुका एसएसबी इंटरव्यू आसा, यू हॅव टू क्वॉलिफाय दॅट एसएसबी इंटरव्यू अँड देन लायक रेग्युलर आर्मी ओनली. रेग्युलर आर्मी
1: सेम. आनी तुवें एज अ जेशिओ म्हणून सुद्दां टीएन जॉयन जावपाक शकता
0: डायरेक्ट.
1: डायरेक्ट
0: एनसीसी सर्टिफिकेट.

0: आम्ही ते मेडिएटरचे काम करता, सगळे ए टू जेड सगळे सांभाळपाचे काम जेसीओचे कडेन उरता, डिसिप्लीन सगळे ए टू जेड.
1: तुम्ही कश्मीराक ड्युटी केल्या?
0: हय
1: हय. कशा प्रकारची ड्युटी केल्या?
0: 22 इयर्स हांवें कश्मीराक ड्युटी केल्या.
1: वॉट वॉज युअर रिस्पॉन्सिबिलिटी इन कश्मीर?
0: हांवें 1996 ते 2018 म्हळ्यार जम्मू कश्मीर ड्युटी केल्या. फस्टाक 1996 जेन्ना म्हजें लग्न जालें, एक म्हयन्यान हांव जम्मू कश्मीर गेलो. तेन्ना ते आरओपी, क्यूआरटी, एम्बोश तेच.
1: तेन्नाय तशें टॅरिस्ट?
0: तेन्ना 1996 तो पीक सिझन, टॅरिस्टा पीक सिझन तो सारको त्या वेळार. आतां तरी दिले ना सामके, केन्ना कितें जाय म्हण सांगपा जायना इतले सारके.
1: तुमची फ्रंटलायन ड्युटी आशिल्ली काय तुम्ही?
0: आमची ड्युटी खंयची? रोड ओपनिंग पार्ट, रोड ओपनिंग, क्यूआरटी तशी ड्युटी. आमी तर फ्रंटाक वचनात, केन्ना टीए केन्ना फ्रंटाक ना, ऑन द बॉर्डर टीए उरपाचे ना.
1: पण रोड तरी सुद्धा रिस्क असू शकता?
0: रिस्क असतात, असतात, असू शकतात, असतात, सगळे रिस्क असतात.
1: तुका थंय टेरिस्ट ऍक्टिव्हिटीज चड आशिल्ल्यो, तुका भंय दिसू ना?
0: एकदा तू गेला ना ड्युटीर, भंय कसली? आमी तेकाच तरी जॉईन जाला न्ही.
1: आणि खंय खंय सेवा केल्या तुम्ही?
0: हांवें राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, यूपी, एमपी, मागीर तमिळनाड, कर्नाटक तर आसाच, केरला, नॉर्थ इस्टात केलो ना हांवें, गुजरात ना केला, नॉर्थ इस्टाक वचू ना.
1: कितले आसा भेटले ना टीएची?
0: एक रेजिमेंटाचे दोन दोन, प्रत्येक रेजिमेंटाचे दोन दोन आसात. जसे 115 आमचे म्हणजे महा रेजिमेंटाचे 115 आणि 108, मागीर मराठाचे 101 आणि 109, तसे सगळ्याचे आसात.
1: टीएची एकोलॉजिकल टास्क फोर्सीस आसा,
0: हय.
1: ताचे काम कितें?
0: झाडां लावप,
1: झाडां लावप, झाडांचे प्रोटेक्शन करप, रानांचे
0: प्रोटेक्शन
1: करप, रानांचे प्रोटेक्शन, एनवायरमेंटल बेटालियन. बट इट इज इन्फंट्री बेटालियन.
0: येस, इन्फंट्री बेटालियन. ते कोण असतात तेतल्यान? रेगुलर कोण? जो रेगुलर कोण रिटायर जाल्ले उरता पळय न्ही, तेच येतात.
1: खूप कडे ताणी एकोलॉजिकल टास्क फोर्स बरे काम केले.
0: बरे काम केले.
1: भुरगे जॉईन जातात टॅरिटोरियल आर्मीन?
0: भुरगे जॉईन
1: जाता म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन?
0: एक्स सर्व्हिसमॅन जॉईन जातात. भुरगे जॉईन जातात, तेतून भुरगे कोण जातात? एक्सरमेन उरता ते.
1: हातून एकोलॉजिकल
0: बाकीचे हातून हातून टीएन जॉईन जावपाक शकता, पूण तो भायर तरी सर्टिफिकेट उरपाक तो खंय तरी जॉब करता म्हणून. कारण टीए तुका परमनंट जॉबाचे हे दिना, आपण तुका परमनंट जॉब दितलो म्हणून गॅरंटी दिना. मेळ्ळे तुका ओके, तूं बरें काम केलें मेळ्ळें, मेळटलें तुका. तूं बरें काम करना न्ही, सट्टा मारतलो तुवें घरा येवपाचे.
1: बट यू कॅन कंप्लीट युअर टीए?
0: येस येस, पुराय करपाक शकता तूं.
1: तुम्ही केला कसो?
0: हय, तशें तुवें काम आसा, कोर्स करपाय, क्वॉलिफायड जावपाय. आपूण क्वॉलिफायड आसले न्ही, आपण कॅपेसिटी आसल्यार आपूण करपाक शकता, अदरवायज ना. ते
1: तुम्ही टीएन तुजो टेन्युअर कंप्लीट केलो आनी यु आर पेन्शनर? ना, पेन्शनय मेळटा.
0: मेळटा. तुवें जर 15 वर्सां जर तुवें 14 वर्सां तुवें कंटिन्युअस कंटिन्यू दोन दोस स म्हयने घरा आनी तशें न्ही, पूण तुवें कंटिन्युअस तुजे 14.5 वर्सां जर टीएन जाली जाल्यार तुका पेन्शन मेळपाक शकता आनी तुका एक्स सर्व्हिसमॅन स्टेटस मेळपाक शकता. पण तितली 14.5 वर्सां तुझी कंटिन्यू जावपाक जाय. कंटिन्यू दोन महिने करून जायना ते.
1: ना, एटलिस्ट एन्युअल ट्रेनिंग कॅम्प्स.
0: ते तुम्ही जर 7 एन्युअल कॅम्प्स केले न्ही जाल्यार तुका कितें आसतलें? तुका हितूंक डीएससीन वचपाक शकता तूं. 7 एन्युअल कॅम्प केले, एटीसी केले न्ही, तूं हितून वचपाक शकता डीएससीन. थंय तुका रेगुलर जॉब मेळपा. डीएससी
1: डीएससी म्हणलें कितें?
0: डिफेन्स सेक्युरिटी कोर.
1: डिफेन्स सेक्युरिटी
0: कोर. तातूंत
1: खाकी कपडे,
0: खाकी कपडे घालता पळय, ते सगळे सेंट्रल गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट.
1: 7 वर्सां केलो थंय?
0: 7 वर्सां थंय तुवें एटीसी कर. 7 एटीसी करपाक जाय. एटीसी तुवें मार्क मार्क करपाक जाय. जर एटीसी केलें तूं वचपाक मेळना.
1: ते आर्मी कशेंच?
0: हय, आर्मी कशेंच. आतां पयर एक सर्विसमॅन बी वता न्ही तातूंत डीएससीन.
1: भायर कोणा नोकरी मेळना. जीएचआरडी आसा तशी, तशी तातूंतले आर्मी
0: सेम एटीसी. पूण तातूंत पेमेंट जास्त आसता एज रेगुलर एडमिशन डीएससीन.
1: बरें, कश्मीरांतले तुमचे अनुभव सांगात?
0: काश्मीरा पयलीं हांव लग्न जावन गेला पळय, म्हळ्यार 96 गेलो तेन्ना खूब म्हळ्यार खूब म्हळ्यार सारकी भंय अशी दिसताली. मागीर फुडें फुडें निवळत गेले. पयलीं आमी आरओपी करताले, एम्बुश लायताले कितें, मागीर पेट्रोलिंग करताले न्ही, तेन्ना सामकी भंय दिसताली. सामकडे कांयच ना, केन्ना कितें जाय तें कळनाशिल्लें. पूण फुडें जशें जशें आर्मी थंय हें जावपाक लागलें पळय, तशें सगळें निवळत गेलें.
1: आतां तुमी थंय पयस सर्वीस केल्या.
0: हय हय.
1: तुमकां घरची याद येवना?
0: घरची याद येना अशें कोणूच खंयच्याच मनशाक उरना, येतलीच. पूण
1: एकदां तुमकां थंय जम्मू आनी काश्मीर तुका फॅमिली बी व्हरपाक
0: नाशिल्ली, तेन्ना नाशिल्ली. एकदां तूं ड्युटेर जॉयन जालो न्ही, ड्युटेर जॉयन जाल्यार पयलीं आपलो देश, मागीर जे आपले सगळे लोक आहा ते काम करतात ते, मागीर लास्ट आमचे, ते लास्टा चिंतपाचें. पयलें घरची याद ती येतली शुअर, पूण तें दवरून चलना थंय. सगळ्यां पयलीं देश आसता न्ही.
1: तू जॉयन जाल्ले मोबायल बी नाशिल्ले?
0: कांयच नाशिल्लें तेन्ना. आमी तेन्ना खंय तरी
1: पत्रां संदेश आहा ते,
0: पत्रां बी ते बी गोते
1: तुमी रावताले पत्रांक?
0: हय, 15 दीस रावप.

0: एक पद कॅनेटली काउंट करायचो आणि मागीर किती टेलिफोन हे झालं चालू झालं आता टेलिफोन करपा खातीर संडे 15 किलोमीटरच्या येऊ पडले ते 2 मिनटां खातीर उलोवपा खातीर
1: खूप 15 किलोमीटर
0: 15 किलोमीटर आम्ही कुंद्रू म्हणून असले त्यांच्या अनंतनाग येऊ पडले आम्हाला
1: अरे बापरे
0: 15 किलोमीटर ती एक 2 मिनटां खातीर आणि ते 2 मिनटात केले 50 गेले
1: पण उलोवपा मिळतात तिथले सॅटिस्फॅक्शन मिळतं
0: तिथलेच

0: डिसेक्शन मेटल
1: तितले आस
0: आणि तांकां ती खुश की तू बाबा
1: आसा आसा जिता
0: टेरिटोरींतल्यान निवृत्त जाल्यार आतां तू टेरिटोरीला आर्मी आशिल्लो युनिफॉर्म घालतालो बट तू निवृत्त जावन गोंयान आयलो परत आयलो तेन्ना तुका कशें आसलें
1: थोडे फिलींग जाले मातशें
0: इतले ते युनिफॉर्मान इतले
1: 29 वन मंथ हांवें फक्त युनिफॉर्मान घाले मागीर आतां ते युनिफॉर्म सोडून येतरी थोडे मनशां हें जातलेच न्ही फिलींग जातलेंच
0: युनिफॉर्मा कडेन
1: लगाव
0: उरता आनी यू स्टार्ट लायकींग यो युनिफॉर्म तुका युनिफॉर्मा कडेन प्रेम जाल्ले पय दुसरी बायल कशी ती युनिफॉर्म
1: म्हणल्यार बंदू करता पय दुसरी बायल त्या भशेन
0: युनिफॉर्म घाले म्हणटा तुका एक वेगळ्याच प्रकारचे हे येता
1: आनी एक हे मेळटा न्ही स्टेटस सारको
0: तातूंतल्यान आयलो फ्रॉम द मिलिटरी लायफ टू सिव्हील लायफ तुका कितें आसलें
1: मिलिटरी लायफा सारखी लायफ ना खंयच मेळचें ना तसले लायफ फ्रेंडशीप जावं कितें तूं मिलिटरीचे खंयच्याय भुरग्याचेर मिलिटरी आसना इतलो विश्वास दवरपाक शकता घरांतले सुद्दां लोकांचे विश्वास दवरपाक शकना तितलो इतलो विश्वास उरता कारण तुजे फक्त 2 या 3 म्हयने तूं घराडे उरपाक शकता आनी 7-9 म्हयने तूं थंय उरता तेंचे बरोबर कारण तुका ते भुरगे घरच्यांच्या पक्षांत जास्त वळखतात
0: ती तुजी फॅमिली जाता मागीर
1: मागीर ती फॅमिली जाता मागीर तेन्ना ती फॅमिलीची याद येतली हे ना तेच म्हाजे बरोबर म्हाजी फ्रेंड आहा म्हाजी सगळी फॅमिली थंय हांव एकटो घरचे चिंतपाक शकना न्ही
0: बिकॉज यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द
1: तुजे
0: पळय लक्ष आसा तातूंत तूं डिस्ट्रॅक्ट जातलो
1: आमकां शिकयलेच उरता पयलें कितें पयलो देश मागीर आपलें सगळं मागीर तुजें कितें तें मागीर पळया लास्टाक
0: मागीर तूं आतां निवृत्त जावन आयलो
1: मागीर
0: कितें केलें तुवें
1: 6-7 म्हयने ते काडले घराणें बेश्टे म्हळ्यार पळयलें जॉब पयलो सिवील खंय मेळटालें मागीर जीएचआरडीसी म्हाका कॉल आयलो गोवा इमर्जन्सी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन की तूं इंटरव्यू घे म्हणून एज अ सिनियर सेक्युरिटी ऑफिसर हांव इंटरव्यू केलो आनी फस्ट टायम जालो सिलेक्ट
0: तूं गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान सेक्युरिटी ऑफिसर म्हणून सिनियर सेक्युरिटी ऑफिसर म्हाका सांग तुजे ते आर्मीचे अनुभव जे आसात ते तूं हांगा कशा प्रकारचे
1: हांव थंय सगळीं इम्प्लिमेंट करपाक शकता
0: डिसिप्लीन लायफ आसा शिस्त शिस्तीचे धडे किंवा स्वावलंबनाचे धडे जे पळय तुम्ही शिकल्यात
1: ते आम्ही ट्रेनिंग घेता पळय 1-1 महिना ट्रेनिंग असतं आमच्या हातून
0: सगळे शिकतात
1: एव्हरीथिंग सध्या तरी GHRDC म्हणजे डिसिप्लीन फोर्स झाला
0: किंवा युनिफॉर्म घालपाची पद्धत बटन
1: सेम जसे आर्मीन करताले पळय तेच आणि सगळे आमचे ऑफिसर बी आहात सगळे आर्मीचेच
0: सगळे आर्मीचे
1: रिटायर ते डिसिप्लिना खातीर कांयच ते येना इवन पोलिसीच्या बरे आसा आमची डिसिप्लीन
0: बरें गोंयकारांक म्हाका सांग गोंयकारांक प्रादेशीक सेनान भरती जावपाचे असल्यार ताणें कितें करचें पडटा आनी तांच्या खात्या वांगडा लीन उरतले म्हणजे जे काम करता जे खात्यान तांकां थंय लीन उरतले
1: पूण
0: ताणें कितें प्रकार ताणें NOC घेवची पडटा पयली ऑफिसांतल्यान
1: जॉयन जावचे पयली ताणें NOC घेवची पडटा एक्च्युली TN जॉयन जाल्यार तो सिव्हील गव्हर्मेंट सरावंड उरपाक जाय सिव्हील सरावंड उरपाक जाय ताणें जर जॉयन जाता न्ही ताणें हांचे कडच्यान NOC घेवची पडटली NOC घेवन थंय दिवपाक जाय कित्याक खबर जेन्ना जेन्ना
0: इंटरव्यू केन्ना
1: ना तशें ना सर जेन्ना जेन्ना आमकां गरज आसता पळय न्ही तेन्ना सोडटले म्हणून हांवें तेमकां हें दिवपाक जाय NOC आमी तेमकां आपयलो आमकां समजा त्या भुरग्याची गरज आहा आनी आपयलो सर तेणें जर सोडूं ना मागीर तो प्रॉब्लम जातलें न्ही ताका लागून NOC घेवची पडटा
0: तुजो संदेश कितें गोंयच्या भुरग्यांक
1: जांकां हेतून रेगुलर आर्मी जॉयन जावन मेळूं ना आनी जांची एज 23 इयर्स आसा आनी ते रेगुलर हेतून टी ए म्हणल्यार देशा खातीर कितें करपाक सोदता पळय तांचे खातीर TA बेस्टान बेस्ट आसा जेची एज 18-42 इयर्स आसा आनी जो 10th पास आसा आनी जो सिव्हील ल्हान मोठे काम सिव्हिलान ल्हान मोठे काम करता तो हेतून जॉयन जावपाक शकता बाकायदा तो मेडिकली फिजिकली फिट उरपाक जाय सगळी टेस्ट तेणें पास जावपाक जाय तेन्ना तो जॉयन जातलो आनीक TA सारक्या नोकरी खंयच ना भायरचे बी काम करपाक शकता आनीक मिलिटरीचे बी काम करूं शकता जेन्ना तुका नाका तुका दिसलें बाबा थोडे दीस आपूण वचचो ना तूं घराड्यान तुजें काम कर आनी तुका जर तुजे घराचें काम जाल्यार तूं परत वचून जॉयन जा थंय कांयच प्रॉब्लेम ना आनी TA सार नोकरीच ना तुका सगळीं दोनूच काम जाता पळय भायलो तुजो एक्सपिरियन्स उरता आनी तोय मेळटा आनी आमी जर रेग्युलर आर्मीचे भुरगीं उरता ते एकदां गेले ते 15 वर्सां भायर सरतात तेंकां भायली कांय कळना पूण TA भुरगे कितें तो TA 2 महिने काम करून परत आपले भायले सिव्हील येतात येता ताका सिव्हील बी ज्ञान उरता आनी भितरले बी ज्ञान उरता आनी तूं एकदां जर तुज्यान रेग्युलर जर TA करपाक जाय जाल्यार जाल्यार तूं करूं शकता.

0: आयचे वीर जवान सुभेदार पांडुरंग पागी प्रादेशीक सेना तांचे कडेन उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान संकल्पना श्री जॉन आगियार. प्रस्तुती उषा योगराज नायक. निर्मिती पालो डॉ साईश देशपांडे. कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्या कार्यावळी. आता ऐकात आमच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: वीर जवान ह्या कार्यावळीन वीर जवान सुभेदार पांडुरंग पागी हांची वीर जवान सुभेदार पांडुरंग पागी प्रादेशीक सेना हांची जॉन आगियार हांणी घेतिल्ली मुलाखत ऐकपनो निकतीस तुम्ही ऐकली.
2: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म
3: वेव्स.
2: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
3: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
2: तर करात बेगोबेग डाउनलोड
3: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
2: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
3: वेव्स.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे माध्यम चॅनल शुभप्रभाती कार्यक्रम तुम्ही ऐकतात. ऐकपना ह्या आसा हवामाना विशीं म्हायती. आयज ते 18 तारीख मेरेन गोंयांत उश्ण तशेंच दमट हवामान आसतले. तर आयकपनो हवामाना विशीं निकतेच तुमी जाणून घेतले. वेळ जाला शुभप्रभात ही कार्यावळ हांगाच सोपोवपाचो. आयचो दीस तुमकां आनंदाचो, सुखाचो, समाधानाचो वचूं, इच्छापुर्तीचो वचूं अशें म्हणून हांव शुभप्रभात ही कार्यावळ हांगाच सोपयता. परत मेळुया ह्याच कार्यावळीन फाल्यां सकाळीं 7:05 वजन 5 मिनटांचेर. नमस्कार.

233 अंश 1 मीटर म्हणजे 1227 किलोहर्ट्झचे आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल ऐकपण आता ऐकूया मुख्य खबरो.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी असतक्या मुखेल खबरो. 31 मे सकाळी 11 वरांचेर प्रसारित जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकां कडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. गोंयात पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन

स्पष्ट केला. आयज सावन 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आनी इटलीच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लींत मालदीवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिश्याम आदम हांची भेट घेतली. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर नेमितीक पदां खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीदार आनी पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाषेचे बरें गिन्यान, तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय, प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे. पंडीत योगराज नायक प्रतिश्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ आयज सांजवेळा 6 वरांचेर पणजे कला आनी संस्कृती विभागाच्या संस्कृती भवन या बहुउद्देशीय हॉलात जातली. आयपीएल क्रिकेटात काल राती रायपूर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 6 विकेटींनी हारयले.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्या बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात एमएसपीतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या एमएसपी वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहा.

सरकारनं कच्ची साखर पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्यांतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात युएईपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि युएईच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर पर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मेपासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत

आदेशात म्हटलं आहे. पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. आयजसान दोन दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आनी इटलीच्या स दिसांच्या दौऱ्यार वतले. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत मालदीवाचे परराष्ट्र मंत्री इरुतिश्याम आदम हांची भेट घेतली. आयपीएल क्रिकेटात काल राती रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 6 विकेटींनी हारायले. आता पुराय खबरो. आयजसान सुरू जावपी दोन दिसांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याच्या बसकेच्या अध्यक्षपदार परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आसतले. बसकेत ब्रिक्साचे परराष्ट्र मंत्री तशेंच वांगडी आनी भागीदार देशातले प्रतिनिधी मंडळ मुखेली हजर आसतले. हातूंत सहभागी जावपाक इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगियोनो हेसनवी दिल्लीत दाखल जाल्यात. हे विशीं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी सांगले.
1: संयुक्त अरब अमीरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो चार अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी.
0: हे बसकेत ब्रिक्स वांगडी देशाचे परराष्ट्र मंत्री परस्पर हित संबंधित जागतिक आणि प्रादेशिक प्रश्नांचे विचारांचे आदान प्रदान करतले. दुसऱ्या दिसा ब्रिक्स वांगडी आणि भागीदार देश ब्रिक्स एट 20 लवचिकता, नवनिर्माण, सहकार्य आणि शाश्वतता या विषयाचेर आधारित सत्रात वाटो घेतले. त्याच्या उपरांत जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीय व्यवस्थेतली सुधारणा या विषयाचेर अधिवेशन जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतले. आयज सांजे नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज हांणी सांगले की आपल्या 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रारा युएईत पावतले आनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान हांची भेट घेतले. ह्या दौऱ्यात ऊर्जा सुरक्षा हे प्रमुख लक्षांच्या क्षेत्रापैकी एक आसा.

0: सगळ्यात एलपीजी आणि सामरिक पेट्रोलियम साठो या क्षेत्रात दोन समजिकायेची कबलात जावपाची शक्यताय आसा. आसाम सरकार समान नागरी संहिता म्हळ्यार यूसीसी विधेयक ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक राज्य विधानसभेत मांडटले. मुख्यमंत्री म्हण आपल्या दुसऱ्या कार्यकाळातले पहिल्या मंत्रिमंडळाच्या बसकेचे अध्यक्ष म्हणून जाल्ल्या बसके उपरांत प्रसारमाध्यमांकडेन संवाद साधताना मुख्यमंत्री हिमंता बिश्वा सर्मान ही माहिती दिली. आसाम विधानसभेचे खाशेले अधिवेशन 21 मे ते 26 मे मेरेन जातले. ह्या अधिवेशनात नव्यान वेचून आयिल्ले आमदार सोपूत घेतले. ह्या निर्णया उपरांत उत्तराखंड आणि गुजराता उपरांत समान नागरी संहितेचे विधेयक हाडपी देशातले तिसरे राज्य आसाम थारतले. अस्तंत बंगाल सरकारान बटाट कानो फळां भाजीपालो तेलबियो अन्नधान्य आणि हेर गरजेच्या वस्तूंच्या आंतरराज्य येरादारीवेले आशिल्ले सगळे निर्बंध काढून उडयल्यात. हे निर्बंध तेन्नाच्या तृणमूल काँग्रेस टीएमसी सरकारान लागू केले. दुसरे वटेन एका महत्वपूर्ण घडामोडीत पश्चिम बंगाल सरकारान शिक्षक भरती नगरपालिका भरती आणि सहकारी सेवांमधल्या भरती घोटाळ्याकडेन संबंधित प्रकरणां सीबीआयकडे दिवपाचो निर्णय घेतला. तशेंच तृणमूल काँग्रेस सरकारान सेवानिवृत्ती उपरांत ज्या व्यक्तींक परत सेवेत घेतिल्ले त्या सगळ्या व्यक्तींची सेवा पश्चिम बंगाल सरकारान बंद केल्या. केंद्रीय तपास ब्युरोचे संचालक प्रवीण सूद हांकां सरकारान एका वर्साची मुजतवाड दिल्या. कार्मिक आणि प्रशिक्षण खात्यान जारी केल्या अधिकृत आदेशाप्रमाण मंत्रिमंडळाच्या नेमणूक समितीन सूद हांकां ह्या महिन्याच्या 24 तारखे उपरांत चौकशी एजन्सीचे संचालक म्हणून मुजतवाड दिवपाक मान्यताय दिल्या. भारताची सर्वसमावेशक एआय परिसंस्था घटमूट करपाक इंडिया एआय कार्यावांगडा समजिकायेच्या कबलातीचेर सय केल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आशिल्ल्या इंडिया एआय मिशनान एआय अर्थव्यवस्थेची सुलभता वाढोवपाक काम करपी कार्या ह्या गैरलाभकारी संस्थेवांगडा ही कबलात केल्या. सरकारान सप्टेंबर 2026 मेरेन वा मुखावेलो आदेश ये मेरेन कच्ची साखर धवी साखर आणि शुद्ध साखर हाचे सयत साखरेच्या निर्यातीचेर तात्काळ बंदी घाल्या. एका अधिसूचनेप्रमाण परकीय व्यापार महासंचालनालय म्हळ्यार डीजीएफटीन निर्यात धोरणात प्रतिबंधित वेल्यान निशिद्ध असो बदल केला. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोटे अंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेक आगाऊ प्राधिकरण योजना म्हळ्यार एएएस अंतर्गत तशेंच हेर देशांच्या अन्न सुरक्षेच्यो गरजो पुराय करपाक सरकार ते सरकार स्तरात निर्यात जावपी साखरेक लागू जावचो ना. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लीत मालदीवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिशा महादम हांची भेट घेतली. सोशल मीडियाचेर एका पोस्टात गोयल हांणी म्हळां की दोनूय देशांमधल्या राजनैतीक संबंधाक 60 वर्सां पुराय जावपाच्या निमतान ह्या बसकेवेळार दोनूय फुडाऱ्यांनी भारत आणि मालदीव मधल्या मजबूत आणि विशेष भागीदारीची पुष्टी केली. भारत मालदीव मुक्त व्यापार कबलाती खातीर वाटाघाटीक गती दिवप, द्विपक्षीय गुंतवणूक कबलात मुखार व्हरप, थळाव्या चलनात व्यापार व्यवहाराक प्रोत्साहन दिवप आणि पर्यटन डिजिटल पेमेंट आणि व्यवसाय ते व्यवसाय संबंधांमधी सहकार्य अधिक घट्ट करपाचेर या चर्चेत लक्ष केंद्रीत केलां. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती म्हणजे सीसीईएन 2026-27 विपणन हंगामा खातीर 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत म्हणजे एमएसपीत वाढ करपाक मंजुरी दिल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत प्रसारमाध्यमांकडे उलयताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की शेतकारांक तांच्या उत्पादना खातीर किफायतशीर भाव मेळचो म्हणून सरकारान खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्या. खरीप हंगामा खातीर शेतकऱ्यांक अंदाजे 2,60,000 कोटी रुपये मेळटले आणि या हंगामात अंदाजे 824 लाख मेट्रीक टना परस चड पिकांची खरेदी करतले. वैष्णव हांणी म्हळां की सूर्यफूल बियाणां खातीर किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 622 रुपयांची सर्वाधिक वाढ, त्या उपरांत कापसा खातीर प्रति क्विंटल 557 रुपया आणि तिळा खातीर प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ सुचयल्या. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार मंत्री रोनाल्ड लामोला हांचे कडेन चर्चा केली. संस्थागत यंत्रणेवरवी द्विपक्षीय संवाद चड खर करपाची गरज आसा हाचे दोनूय वटांनी एकमत आसा अशें डॉ जयशंकर हांणी सांगले. त्यांनी भारत दक्षिण आफ्रिका सामरिक भागीदारीच्या वेगवेगळ्या तासांचो नियाळ घेतलो आणि परस्पर हिताच्या मुखेल बहुपक्षीय प्रश्नांची चर्चा केली असे डॉ एस जयशंकर हांनी सांगला.

0: आरएनयू आकाशवाणी आलतीनो पणजी हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा दोन पांवड्यार जातली. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे. अधिक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा aryanupanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या कार्यावळी खातीर लोकां कडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. 31 मेक मन की बात कार्यावळीच्या ह्या भागाचे प्रसारण जातले. ह्या खाशेल्या भागा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकां कडच्यान आपले विचार, अभिनव संकल्पना आनी म्हत्वाच्या सामाजीक प्रस्नांचेर सुचोवण्यो मागयल्यात. लोकांच्या सहभागातल्यान राष्ट्र निर्माणाचो हो प्रवास चड प्रभावी करपा खातीर सामान्य लोकांनी आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्याकडेन धाडच्यो अशें तांणी मागलां. लोकांनी आपल्यो सुचोवण्यो माय गोव ह्या उक्त्या मंचाचेर धाडच्यो वा 1800-11-7800 हो टोल फ्री नंबराचेर फोन करून दिवच्यो. हातूंतल्यो कांय सुचोवण्यो लायव्ह प्रसारणा वेळार प्रधानमंत्र्याच्या भाषणाचो भाग जावपाक शकतात. सुचोवण्यो धाडपा खातीर नागरिकांनी 1922 ह्या क्रमांकाचेर मिस्ड कॉल दिवं येता आनी उपरांत मेळिल्ल्या एसएमएसातल्यान लिंकाचेर क्लिक करून नागरिक आपल्यो सुचोवण्यो थेट प्रधानमंत्र्याक धाडपाक शकतात. आयपीएल क्रिकेटात काल राती रायपुरात आरसीबी पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 6 विकेटींनी हारायले. ह्या जैताक लागून आरसीबीन 16 गुण मेळोवन गुणतालिकेत आतां पहिल्या क्रमांकाचेर पावला. भारतीय हवामान खात्यान आयज अस्तंत मध्य प्रदेश आनी अस्तंत राजस्थानातल्या कांय सुवातांनी मध्यम ते खर उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास दिला. हवामान खात्यान दिल्ले म्हायती प्रमाण झारखंड, दर्यादेग कर्नाटक आनी उत्तर कर्नाटकात फुडल्या 2 दिसांनी गडगड मारपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. आयज सावन 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्विदन, नॉर्वे आनी इटलीच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी नवी दिल्लीत मालदिवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिश्याम आदम हांची भेट घेतली. आयपीएल क्रिकेटात काल राती रायपुरात आरसीबी पंगडान केकेआर पंगडाक 6 विकेटींनी हारायलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.
1: दोन 33 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचे हे माधव चॅनल.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागा कडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारां कडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सां.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आलतीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
3: rnuairpanaji@gmail.com.
2: rnuairpanji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
3: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
5: आकाशवाणी, आकाशवाणी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादय चॅनल ऐकपना. आता ऐकूया चित्रसंगीत, हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ. सुरवेक ऐकूया रोटी कपडा और मकान ह्या फिल्मातले गीत. संतोष आनंद हांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत. गीताक आवाज लता मंगेशकर, मुकेश हांचो.

0: रोटी कपड़ा और मकान है फिल्म मतलब गीत निकतेस तुम्हें एकले आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चना ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, हांव राजश्री कामत आनी वसतके मुखेल खबरो. 31 मे सकाळी 11 वरांचेर प्रसारित जावपी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मन की बात कार्यावळीच्या 134व्या भागा खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागयल्यात. गोंयात पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन स्पष्ट केला. आयज सावन 2 दिसांची ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बसका सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आनी इटलीच्या 6 दिसांच्या दौऱ्यार वतात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी नवी दिल्लींत मालदिवाचे परराष्ट्र मंत्री इरुथिशम आदम हांची भेट घेतली. पंडित योगराज नायक प्रतिष्ठान कला आनी संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान स्वरयोगी 2026 घडोवन हाडटा. ही कार्यावळ आयज सांजवेळा 6 वरांचेर पणजी कला आनी संस्कृती विभागाच्या संस्कृती भवन ह्या बहुउद्देशीय हॉलांत जातली. नावेलीत 13 ते 18 मे मजगती अखिल भारतीय 13 वर्सां सकयली सब ज्युनियर मानांकन बॅडमिंटन सर्त सुरू आसा. आयपीएल क्रिकेटांत काल राती रायपुरांत आरसीबी पंगडान केकेआर पंगडाक 6 विकेटींनी हारयले. आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर नेमितीक पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. उमेदवार पदवीदर आनी पिराय 21 ते 50 वर्सां मजगती जाय. कोंकणी भाषेचे बरे गिन्यान तशेंच इंग्लीश ते कोंकणी आनी कोंकणी ते इंग्लीश अणकार करपाची कुशळटाय. प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल चित्रसंगीता कार्यावळीन योगात ऐकूया सनम ह्या फिल्मातले गीत. समीर हांची रचना, आनंद मिलिन हांचे संगीत, गीताक जोड आवाज कुमार सानू अलका यांनी घेतला.

पेड़ फ्रेंड या फिर मतलब गीता ऐकूया. महेंद्र प्रताप सिंह हांची रचना, निखिल विनय हांचे संगीत, गीता जोड़ आवाज, अभिजीत श्रेया घोषाल हांचा.

तू ही मेरे रब की तरह या फिल्मातले सईद कांद्री हांची रचना आशिल्ले. मिथुन हांणी संगीतबद्ध केल्ले. मिथुन हांचोच गीताक आवाज आशिल्लो. हें गीत निकतेंच तुमी आयकले. मुखावयलें गीत कोई आप सा ह्या फिल्मांतले समीर हांची रचना, हिमेश रेशमिया हांचें संगीत, उदित नारायण अलका याग्निक हांचो गीताक जोड आवाज.

श्रोते हो, आनंद कुमार यांच्या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. पुढे जाताना ऐकूया SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातील गीत.

कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, कुणी नाही तरी येथे कशी वाजती पैंजणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे, अशी चांदण चाहूल पुण्या पाऊलांचे देणे.

श्रोते हो, सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ह्या गीताने, भक्तिगीताने, मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार. श्रोते हो, दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आता आम्ही संक्षेपित करत आहोत.

फेल्सी आणि सुकुरो दी सांताक्रूज हांच्या आवाजातल्या कातारा सांगता नायकपणे हाची काताराच्या कार्यावळ इथल्या सोपता आकाशवाणी पणजी केंद्राचे हे महादेव चॅनल. आता ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज ह्या कार्यावळीन तुमकां ऐकपाक मेळटले राम नारायण हांगेले सारंगी वादन राग पटियार. ऐकात पंडित राम नारायण हांगेले सारंगी वादनान राग भटियार.

गतले पंडित राम नारायण आणि सारंगीचेर वाजयल्लो राग भटियार. आणि आता बरोबर 11 वरांचेर आयकूंक रावात हिंदीतल्यान खबरो ज्यो आमी दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत करता.

कार्यवळीने या उपरांत ऐकूया राहत फतेह अली खान यांच्या आवाजात दबंग या फिल्मातले हे गीत. गीत संगीतबद्ध केला साजिद वाजिदहाणी आणि गीतरचना फैज अनवर हांची.

0: गाता रहे मेरा दिल।
1: कार्यावळीन आत ऐकूया जेसी डायस हाणी गायले हे गीत चेतना नय स्वप्ना काळीज आवयचे हे गीत।

कार्यबल फुड़े वर्तना ऐकूया. हम आपके दिल में रहते हैं ह्या फिल्मातले हे गीत अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू हांच्या आवाजात, गीतरचना समीर हांची आणि संगीतबद्ध केल्या अनुमली खाणी.

या सुंदर अशा फिल्मातल्या गीता संगाताक गाता रहे मेरा दिल ही कार्यवळत हांगात सोपता आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आता 11 वरां जावन 30 मिनटां जाल्ली आसा. आयकुया एनसीआरटीची ही प्रायोजित कार्यावळ उमंग.

लग्न कार्याक खासा करून जेवण वेगळेच आसताले। ताका सामार भाजप जातालो। सामार भाजतना खूब रुचीक रूच येवपा सारखे अशे तरेचे खाण जेवण जाताले। सामार भाजतना सुद्दा अस्तुऱ्यो उमेदीन गायताल्यो। सोन्याची कैल गे रुप्याची दाई, सोन्याची कैल गे रुप्याची दाई, सांबार बाजूक आपय आमच्या कामाक शेवाई।

दाडा पालकी दाडा तिका आपोन हाडा पालकी दाडा तिका आपोन हाडा दात्यार देवाक होरावणी केल्या उपरांत खरो रंग चडटा तो हळद विधीन व्हंकल न्हवऱ्याक हळद चडले बगर लग्नाक सोबाय येना तशेंच अस्तुऱ्यांनी गायल्ली हळद गायन कार्याक रंग भरता.

अशे गायत नीम पायाचे नाक्षी मेरेन पावसर उतरयतात. सगळ्यो विधी जावन आतां व्हंकल न्हवरो सव्यार पावतात. अस्तुर्यो उमेदीन सव्यार जावपी विधीक लेगीत होव्यो गायतात.

दारी। आता व्हंकल लामण दिवो घेवन लक्ष्मीच्या रुपांत घरांत भितर सरता। तशेंच अस्तुऱ्यो लग्नाच्यो फुडल्यो विधी करतात, तिका नव्या संवसाराची वाट दाखयतात। कांजिणी हात घाल गे रुक्मिणी, कांजिणी हात घाल गे रुक्मिणी, कांजिणी।

बहिणीनो, तुम्ही ऐकतले कडेमुळे वनखना. श्यामलता बोरकर आणि संगत्यांनी गायली ही होवी निघतीस तुम्ही ऐकली. तुम्ही ऐकतात अस्तुरी ही करी.

आता 12 वरां जावन 30 मिनटां जाल्लीं आसा. कार्यावळी अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आता ऐकुया मीनाक्षी दास हांचे गायन आणि उपरांत सरस्वती राणे हांचे गायन. सुरवेक मीनाक्षी दास हांणी गायिल्लो राग गौड सारंग.

मीनाक्षी दास हांचे गायन निकतेच तुम्ही ऐकले. राग आशिल्लो गौड सारंग. आणि आता सरस्वती राणे हांनी गायिल्लो राग मधमत सारंग आता आम्ही ऐकूया.

0: ऐकू पण या वेळार तुम्ही ऐकतात कानळा ओवळा ही कार्यावळ. कार्यावळीन आता घेऊया हुलांचोच विसव.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए सुपर निर्मा. मैं सब तमाम
2: सचिन मम्मी.

पिपीरमेट या गीता संगताक कानडा ओळा ही कार्यावळ आता हंगात सोपता. आता बरोबर 1:30 मिनटांचेर आयकूंक रावात मराठीतल्यान खबरो.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल.

0: साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफनं 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार एनडीआरएफला देण्यात आला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव प्रमोद जठार माधवी नाईक सुनील कर्जतकर विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा मिर्झापूरमध्ये 10 फतेहपूरमध्ये 9 बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनाबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची

0: होण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खासगी बस आणि टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक एस भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिस्ट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपीशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPT मुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो महादेव चॅनल. आता 1:40 जाल्ली आसा. आयकुपे न्हू, आता सांगता आमी ह्या उपरांत ज्यो कार्यावळी तुमच्या खातीर घेवन येतले त्या कार्यावळींची रुपरेषा. कांय खिणातूच आयकूंक रावात सदाफुली ही कार्यावळ. तशेंच 2 वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश आनी 2:15 मिड डे न्यूज इन हिंदी. 2:30 हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ आसतली. 3 वरांचेर हिंदीतल्यान तर 3:05 इंग्लिशींतल्यान खबरो आमी दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतली. 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आनी ताज्या उपरांत आमची दनपारची सभा सोंपतली.

यावेळार तुम्ही ऐकतात सदाफुली ही कार्यवळ. कार्यवळीनं आता ऐकूया माया सुकथणकर हांच्या आवाजात दोतोर भिकाजी घाणेकर हांची ही गीतरचना.

सुंदर अशा ह्या गीतरचने उपरांत ऐकूया हीरा पन्ना ह्या फिल्मातलं हे गीत. किशोर कुमार आणि लता मंगेशकर हांचो हो आवाज. गीत संगीतबद्ध केला आर डी बर्मन हाणी. गीतरचना आनंद बक्षी हांची.

0: यावेळार तुम्ही ऐकतात हिंदी फिल्म गीतांची ही कार्यवळ. कार्यवळीनं आता घेऊया होलांसोच विसव.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: rnuairpanaji@gmail.com.
1: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे. येयात
2: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
1: आकाशवाणी
0: फिल्मी गीतांच्या कार्यावळीनं आता ऐकूया घर ह्या फिल्मातले हे गीत लता मंगेशकर हांच्या आवाजात. गीतरचना गुलजार हांची असा आणि संगीतबद्ध केल्या आर डी बर्मन हांनी.

कार्यावळीच्या निमणेकडे ऐकूया लेकिन ह्या फिल्मातले हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीतरचना गुलजार यांची असा आणि संगीतबद्ध केल्या हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: इष्टानो, कुणाल गांचेवाला हांचे आवाजान हे गीत तुम्ही ऐकले आणि युवण ही कार्यवळ पुढे वर्तना. आता ऐकूया कविता वाचन सादरकर्ता श्रीनिशा नाईक.
1: नमस्कार, म्हणजे कवितेचे नाव असा जागोराचे कातार. नाच गो शेवत्या, नाच गो आभोल्या, दिग दिग थय ग दिग दिग थय. नाच गो शेवत्या, नाच गो आभोल्या, दिग दिग थय ग दिग दिग थय.

इष्टांनो, मकान एकमेकाचे मन जपप खूप महत्वाचे नाही. फक्त एकमेकाक ओळख एकमेकांची ओळख झाली म्हणून जायना, तर ओळखीचे रुपांतर जपणूक आणि आयुष्यभरा खातीर असत जाल्यारच मोग फुडें फुलत वता.

नमस्कार, हांव देवश्री कामत. ह्यो आसात काम खेल खबरो. आज नवी दिल्लीत दोन दिसांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेची सुरवात जाली. या बसकेच्या अध्यक्षस्थानार परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आशिल्ले. स्टार्टअप व्यवसाय सुरू करपाक गोंयांत बायला मुखार आसात. ह्या येवजणेचो लाव घेवप्यां मदीं एक तृतीयांश भाग बायला उद्देजकांचो आसा, अशी म्हायती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्र सरकारान चालीक लायिल्लो वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट येवजणे वरवीं गोंयांतूय सध्या काम नेटान सुरू आसा. मात गोंयांत कमी जिल्ले आशिल्ल्यान एक जिल्लो एक प्रॉडक्टा परस एक तालुका एक प्रॉडक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या, अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. गोंयांतल्या बँकांनी, शिक्षणीक संस्थांनी अर्थीक साक्षरते विशीं जागृताय निर्माण करची. बँकांनी पर्यटन, पाचवी उर्जा, सौर उर्जा प्रकल्प बसोवपाक, नुस्तेमारी, शेतकी मळाक, बायलांच्या वेगवेगळ्या व्यवसायांक चड रीण दिवचे, अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणलां. आप पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गोंयच्या तीन दिसांच्या भोंवडेर आसात. आप पक्षाचे गोंयचे फुडारी आनी समर्थकांनी तांकां आयज येवकार दिलो. आयपीएल क्रिकेटांत आज सांजे 7:30 धर्मशालांत पंजाब किंग्स मुंबय इंडियन्सा आड खेळटले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सुवर्णा फंडामेंटाचे ऐकूया हिंदुस्थानी शैलीचेर आधारित सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली. हे असा आमच्या ह्या सभेतले उरिल्ल्यो कार्यावळी. सुवर्णा 35 मिनिटांचेर घेऊया आस्वाद कातारांचो साता भक्तिगीत.

सातपुरा ते सुंटाचेर चावडेर हातून करियर इन फिशरीज सायन्स ऑपॉर्च्युनिटीज ह्या विशीं मुलाखत ऐकुया डॉ ऋषिकेश पवार हांची आणि ही मुलाखत घेतल्यो गीता वेलिंगकर. 8:15 गीत गजल, 8:30 ऐकूया कलात्मक गोय ही वळेरी. हाचो तुमकां आयज आयकूंक मेळटलो सातवो वांटो.

रातच्या 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इनसाईट ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले.

राजच्या थावरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून पंडित तेजपाल सिंग तसेच पंडित सुरिंदर सिंग हांची गायन जुगलबंदी तुमकां आयकूंक मेळटली. ताणी गायल्लो राग आसतलो मारू बिहाग. आयकूंक वचनाकात आज राजच्या थावरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन. आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून आर के श्रीकंठन हांच्या गायनान आयकुया राग पूर्वा कल्याण, राग काफी आणि राग नरनाद मेले.

ऐकमनो फाल्या शुक्रार 15 मे 2026 सकाळच्या सभेन सधांक विचार किरण उपरांत आमचो आधार 11:45 शेतकामत्या खातीर माहिती हातून कुत्र्या मांजराच्या चामडेर चरपी जीव या विशीं माहिती दितले दोतोर राजेंद्र प्रभुगांवकर संजीवनी ही भलायकी विशीं कार्यावळ 11:50 हातून फाल्यां ऐकुया दोळ्यांची दुयेसा ह्या विशीं माहिती आनी ही माहिती दितले दोतोर आदित्य बर्वे 7:05 शुभप्रभात मजगती 11:55 कार्यावळीची रुपरेषा आसतली 7:05 शुभप्रभात हातून दिनविशेष गांधी स्मृती आनी सांगताक सुंदर अशें संगीत

850 मिनिटांचेर हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्र संगीत 930 मिनिटांचेर ऐकूया मराठी गीतां 10:05 मिनिटांचेर आस्वाद घेऊया कातारांचा.

धावरा 30 मिनटाचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन श्यामानंद झा हांचे तबला वादन तुमकां आयकूंक मेळटले. ताल तीन ताल आनी ताल रुपक ह्या कार्यावळीन ते सादर करतले. 11:05 गातारे हेमरादील 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग.

ऐकूनच दनपारा बारावरांचेर कार्यावळींची रुपरेषा. बारावरा 5 मिनिटांची रस्तुरी खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ. हातून बाय म्हजे काणी ऐकूया शीतल साळगांवकर हांगेले. तशेंच गीत गजलींची कार्यावळ आसतली खासा बायल कलाकारांनी गायिल्ली. 1:05 कानावळ 41 संसारा फुली आनी दनपारा अडेजांक ऐकूया हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ.

सानवेळा 5:30 इंग्लिशीतल्या युवावाणीन स्पोर्ट्स राऊंड ही कार्यवळ असतली. सवरा 15 मिनिटांचे शब्दुली, सवरा 35 मिनिटांचेर ऐकूया कातारा. 7:30 हातून आदर्श ग्रंथालय अशी असावीत कालिदास मराठी हांचे उलप तुमकां आयकूंक मेळटले. 7:30 चावडेर हातून मातीचे आरोग्य ह्या विशीं दोतोर संजय कुमार उद्धरवर हांणी दिल्ली म्हायती आसली. 8:15 गीत गजलींची कार्यावळ. रातच्या 9:15 स्पॉटलायट, 9:30 करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपीत करतले. ताचे उपरांत 10:00 आयकूंक रावात तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची कार्यावळ मनपसंत गीते.

एक मिनिट आशिल्ल्यो आमच्यो फाल्यां वित्रपाच्यो कार्यावळी आनी आतां सांगता 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेंतल्यो कार्यावळी सध्या चालू आसा रेनबो सांज ही कार्यावळ फोन इन संगीत सरकामी कार्यावळ 7:10 8:08 आयकात कातारां 8:30 पोरण्या हिंदी फिल्म गितांची कार्यावळ सदाबहार 9:00 प्रायोजित कार्यावळ आर्गा तुका सोमया 9:30 स्पोर्टिंग लिव्हर्स आरजीस चॉईस 5:05 आनी 11:10 पश्चिमी संगीताची कार्यावळ ही आशिल्ल्यो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेंतल्यो कार्यावळी

ऐक मनुष्य अब्दुली ही कार्यवाही तुम्ही ऐकतात. हातून अपर्णा मयेकर यांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले. आणि आता बाळकराम यांच्या आवाजाने हे गीत ऐकूया.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां आबू धाबीत संयुक्त अरब अमिरात युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान हांची भेट घेतले. ह्या भेटीन भारत आनी युएई आपली आदींच घटमूट आशिल्ली भागीदारी मुखावेल्या पावण्यार भरतले. दोनी देशांमधल्या वाडट्या उच्चस्तरीय संबंधांच्या फाटभुयेर ही भेट जाता. युएईच्या राष्ट्राध्यक्षांनी या वर्सा जानेवारीत नवी दिल्लीक भेट दिल्ली. फाटल्या दशकातली ही तांची पाचवी भारत भेट आनी युएईचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसरी भेट. आज नवी दिल्लीत दोन दिसांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेची सुरवात झाली. या बसकेचे अध्यक्षस्थानार परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आशिल्ले. ह्या बसकेन ब्रिक्स सदस्य देश आनी भागीदार राष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री आनी प्रतिनिधी मंडळाच्या मुखेल्यांनी वांटो घेतला. बसकेवेळार परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आनी प्रादेशिक मुद्द्यांचेर विचारांची देवाणघेवाण करतले.
1: For the BRICS meeting is, however, a special occasion. It allows us to exchange perspectives and encourages us to develop convergences. And in this complicated and uncertain world, that is of ever greater importance. Excellencies, India's chairship appreciates your support, which has contributed to the steady progress of our work. These engagements have strengthened cooperation and advanced dialogue across sectors. We look forward to building on this momentum.
0: आपल्या प्रास्ताविक उलोवपांत परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्हणले की जागतिक वेवस्थे खातीर शांतता आनी सुरक्षा केंद्रस्थानार आसात. हालीचो संघर्ष फक्त संवाद आनी मुत्सद्देगिरीचे म्हत्व अधोरेखित करता. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बसकेच्या निमतान तांचे इंडोनेशियन समपदस्थ सुगियोनो हांची भेट घेतली. एका सोशल मिडिया पोस्टांत तांणी म्हणले की तांणी भारत इंडोनेशिया व्यापक सामरीक भागीदारीच्या प्रगतीचो आनी अग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटने बरोबरच्या सहकार्याचो आढावो घेतलो.
1: Considerable flux in international relations, ongoing conflicts, economic uncertainties, and challenges in trade and technology and climate are shaping the global landscape. There is a growing expectation, particularly from emerging markets and developing countries, that BRICS will play a constructive and stabilizing role. In this background, our discussions today are an opportunity to reflect on global and regional developments and to consider practical ways to strengthen our cooperation.
0: राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळ एनडीआरएफान फक्त 20 वर्सांच्या अल्प कालावधीत देशभरातल्या 140 कोटी लोकांचो विश्वास मेळयला, अशें गाझियाबाद हांगा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळाच्या प्रेसिडेंट स्कलर पुरस्कार सुवाळ्यांत उलयतना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळें. खंयच्याय दळा खातीर प्रेसिडेंट स्कलर हो सन्मान मेळोवप ही अत्यंत अभिमानाची बाब, अशें तांणी म्हळें.
2: राष्ट्रपति निशान का सम्मान दिया गया, वो हम सब के लिए गौरव और प्रतिष्ठा की बात.
3: ये सम्मान एनडीआरएफ के समस्त बल के सेवा, साहस, शौर्य और समर्पण के संचित गुणों का सम्मान है. 20 साल के कम अंतराल के अंदर आपदा बचाव के क्षेत्र में भारत को वैश्विक नक्शे पर रखने का काम एनडीएमए और एनडीआरएफ ने किया है.
0: आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारीत तात्पुरत्या कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाशेचे बरे गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सुक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. निवळ प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा दोन पावण्यार जातली. अर्ज करपाक निमाणी तारीख आसा 17 मे 2026. अधिक म्हायती खातीर 7020 27 27 1

0: घेऊया एक लहानसं विसव, ऐकूया ही कळवणी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com.
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
2: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
4: आकाशवाणी.

इश्टागोत अँथोनी मॅर्सिस फेर्नांडीस हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले आणि ऐकपणूक ही आशिल्ली आयची कातारांची कार्यावळ.

श्रोते हो पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात हे भक्तिगीत आपण ऐकलत. आणि कार्यक्रमात आता ऐकूया किशोरी आमोणकर यांच्या आवाजात हे भक्तिगीत.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. स्टार्टअप सुरू करपा खातीर आनी हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन व्यवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट येवजण गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी बँकांच्या जाळवणदारांकडेन 133वी राज्य पांवड्यावेली खासा बसका घेतली. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना स्टार्टअप योजनेक लेगीत सरकाराकडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. आतां पुराय खबरो. स्टार्टअप वेवसाय सुरू करपाक गोंयांत बायलां मुखार आसात. ह्या येवजणेचो लाव घेवपा मदीं एक तृतीयांश भाग बायलां उद्देजकांचोच आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. स्टार्टअप सुरू करपा खातीर आयटी उद्देजकूच आसपाक जाय हो गैरसमज जावन आसा. हेर मळार लेगीत बायलां स्टार्टअप येवजणेचो लाव घेवन वेवसाय करपाक शकता अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. गोंय सरकार बायलांक आर्थिक रित्या सक्षम करपाक तांणी तयार केल्ल्या वस्तूंक माची दिवपाक खासा सवलती दिता. गोंयच्या बायलांनी आपल्या उद्देगाचो विस्तार करपाक ह्या येवजणेचो लाव घेवप गरजेचें आसा. स्टार्टअपा वरवीं उद्देग करपाक बायलांक 10 लाख मेरेन रीण मेळटा. ताका लागून बायलांनी अशा येवजणेचो लाव घेवन स्वताच्या वेवसायाक घटमूट करचे अशें आवाहन मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केलां.
1: अंडर 10 लाख रुपया पर्यंत स्टार्टअपाची सबसिडी आणि आम्ही आतापर्यंत सबसिडी दिता तितूर 10 जर महिला असत जाल्यार 4 महिलांनी स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेतल्या. कमीत कमी 1/3 महिलाच असा स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेवपी. स्टार्टअप जर आपलो रजिस्टर्ड करतलो असत जाल्यार ताका आयटी इंजिनियरूच जाय अशी गरज ना. स्टार्टअप एनीवन कॅन स्टार्ट. स्टार्टअप कॉन्टेस्ट आम्ही जी बरी बिझनेस करता तांच्यांनी या कॉन्टेस्टात पार्टिसिपेट जावचो आणि इट इज अ प्राऊड मुमेंट फॉर अस.
0: केंद्र सरकारान जारीक लायिल्लो वन डिस्ट्रीक्ट वन प्रॉडक्ट येवजणेवरवीं गोंयांतूच सध्या काम नेटान सुरू आसा. मात गोंयांत कमी जिल्लो आशिल्ल्या कारणान एक जिल्लो एक प्रॉडक्टा परस एक तालुका एक प्रोजेक्ट करपाची मोख सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयाक स्वयंपूर्ण करतना गोंयच्या बायलांक सक्षम करपाक तांणी तयार केल्ल्या वस्तूंक बाजारपेठ दिवपाक तशेंच तांच्या उत्पादनाक मार्केटींग पॅकेजींग हँडलींग कशें करप ताचें प्रशिक्षण सरकार अशा उद्देजक बायलांक दिता अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. ते गोंय ग्रामीण उदरगत संस्था आनी निती आयोगाच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या वुमन एंटरप्रेन्योरशीप प्लॅटफॉर्म कार्यावळीत उलयताले.
1: प्रॉडक्ट आम्ही वन डिस्ट्रिक्टच्या ऐवजी वन तालुका वन प्रॉडक्ट म्हणजे पेडण्यापासून काणकोण वता असताना हरमलच्यो चिली पेडण्यात बऱ्यो मिळू शकता. बिचोलेन जर आयले असत जाल्यार आमकां मेनकुऱ्याचो हरसाणो खूप बरो जावपाक शकता. आमकां हरसाणो आज 450 रुपया किलो जाला म्हणजे कारण आम्ही जर ताका अजून पॅकिंग आणि ब्रँडिंग केले जाल्यार तो 550 रुपयांनी सुद्धा लोक घेवपाक तयार असा. आम्ही कुणबी सारी आणि कुणबी शॉल नॉट ओन्ली इन द गोवा बट ऑल इंडिया लेवलाचेर ताका मार्केट करपाक शकले. गव्हर्नमेंटात फक्त सपोर्ट केला प्रोमोट
0: या वेळार मुखेलमंत्र्याच्या हस्तुकी वुमन एंटरप्रेन्योरशीप चॅप्टर हस्तकारागिरां खातीर खासा विक्री आनी उत्पादन माची तशेंच खासगी माळ उत्पादन करपी वेवसायीक ह्या वुमन एंटरप्रेन्योरशीप चॅप्टरावरवी लॉन्च करपाची कार्यावळ जाली. संपूर्ण गोंय मोहिमे खाला दूद भाजी नुस्तें तशेंच हेर गरजेच्या वस्तूंचें उत्पादन गोंयांत जावचें म्हण तरेकवार कार्यावळी सुरू आसा. हे भायर स्टार्टअप धोरणा खाला बायलांक 10 लाखांचें अनुदान दिवपी येवजण आसा. बायलांनी पारंपारीक वेवसाय तशेंच वस्तूंची निर्मिती करून वेवसायात पावल घालचे अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मागलां. वुमन एंटरप्रेन्योरशीप प्लॅटफॉर्मा खाला एका वर्साचो अजेंडा तयार केला अशें संचालक NROI हांणी ह्या वेळार सांगले. गोंय सरकारान आर्थिक नदरेन दुबळ्या सी क्लास वर्गातल्या नगरपालिकांक कर्मचाऱ्यांचो पगार आनी पेन्शन दिवपा खातीर अर्थिक मजत दिवपाची नवी येवजण सुरू केल्या. प्रशासन येवजण घटमूट करपा खातीर अर्थिक नदरेन दुबळ्या सी वर्गाच्या नगरपालिका मंडळांक अर्थिक मजत दिवपी 2026 ही येवजण सरकारान रोखडीच चलीक लावपाचें थारायलां. ह्या येवजणे खाला पात्र सी क्लास पालिका मंडळाक कर्मचाऱ्यांच्या पगार दिवपा खातीर वर्सुकी 50 लाख रुपया मेरेन आनी निवृत्त कर्मचाऱ्यांक पेन्शना खातीर वर्सुकी 25 लाख रुपया मेरेन अनुदान दितले. हो निधी 2 हप्त्यांनी दिवपाचो निर्णय सरकारान घेतला. ही येवजण 5 वर्सां खातीर आसतली. दुबळ्या सी क्लास काउन्सिलाच्या निधीक उणावाक लागून प्रशासकीय खर्च पुराय करपाक मेळना अशा अपवादात्मक प्रकरणात सरकाराक अतिरिक्त निधी मंजूर करपाची तजवीज आसा. त्या नेमाप्रमाण सरकारान हो निर्णय घेतला. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावीपणान चालीक लागपा खातीर 6वी ते 8वी मेरेनच्या वर्गातल्या विद्यार्थ्यां खातीर 2026-27 शिक्षणीक वर्सा सावन 10 स्कूल बॅग मुक्त दीस उपक्रम चालीक लावचो अशें

0: जीएससीईआरटीन मांगला. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळाची संचालक मेघना शेटगांवकार हांणी राज्यातल्या सगळ्या सरकारी आनी अनुदानीत मान्यताय सरकारी मान्यताय मेळिल्ल्या माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांक हे संबंदी सुचोवणी जारी केल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. पर्यटन मळावेल्या जाळवणदारांची आयज पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांच्या अध्यक्षतेखाला पर्यटन भवनात बसका जाली. ह्या बसकेवर आखाती देशाच्या गेराच्या गोयच्या पर्यटनाचेर जावपी परिणाम, इंधनाविशी उप्राशिल्ल्या प्रस्नांचो पर्यटन मळार जावपी परिणाम, तशेंच पर्यटन मळार येवपी आव्हानाविशी चर्चा जाली अशी माहिती रोहन खंवटे हांणी दिली. चार्टराची संख्या, एमपीटी क्रूज टर्मिनल बेगोबेग सुरू करप, तशेंच देशाच्या पर्यटकांक आकर्षित करपी फाटभुयेर 20 मेक खासा बसका पर्यटन खातें घेतले अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी दिली. पोरू मॉन्सून पर्यटनाक बरो प्रतिसाद मेळ्ळो. तशेंच लग्नां, परिशदो, जेनझी पर्यटन स्थळ, तशेंच हेर बाबतींत गोंयांत जानेवारी ते एप्रील मेरेन गोंयाक बरो पर्यटन म्हूण प्रतिसाद मेळ्ळा. जाल्यार आतां आखाती देशाच्या गेराक लागून पावसाळ्याच्या पर्यटनाचेर आंतरराष्ट्रीय पर्यटक उणो येवपाची शक्यता जावपाक शकता. मधेशी पर्यटनाक आकर्षित करपाक गोंय पर्यटन खात्यान खासा आराखडो तयार करपाचें काम सुरू केलां अशी माहिती तांणी दिली. ह्या बसकेंत एअरलायन्स, ट्रॅव्हलिंग, हॉटेल, शेक, वॉटर स्पोर्ट तशेंच पर्यटन मेळाव्या हेर जळवणदारांनी वांटो घेतिल्लो. आंतरराष्ट्रीय पर्यटन थळ आशिल्ल्या गोंय राज्याक बऱ्या दर्जाचे पर्यटक येवचे म्हूण गोंय पर्यटन खातें काम करता अशी तांणी मुखार सांगले. गोंयांतल्या बँकांनी शिक्षणीक संस्थांनी आर्थिक साक्षरते विशीं जागृताय निर्माण करची. बँकांनी पर्यटन, हरित उर्जा, सौर उर्जा प्रकल्प बसोवपाक, नुस्तेमारी, शेतकी मळाक, बायलांच्या वेगवेगळ्या वेवसायांक आनी क्षेत्रांक चड रीण दिवचे. खाजगी क्षेत्रातल्या कामगारांक विमो आनी हेर सुविधा बँकांनी दिल्यार सरकार अर्थिक मजत दितले अशें मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी सांगलां. ते पणजे 133व्या राज्य पांवड्यावेल्या बँकांच्या जळवणदारांकडे घेतिल्ल्या खासा बसकेंत उलयताले.
2: Tourism based entrepreneurship, MSME, woman led entrepreneurship or green energy initiatives में ज्यादा focus करना जरूरी है. Definitely इस पे हमने focus किया. So that will be the more will expand this type of activity in the state of Goa.
0: गोयात प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा योजनेचो 4,17,709 जणांनी नोंदणी केल्या. पूर्व आंकडो 3,66,000 आशिल्लो. जाल्यार प्रधानमंत्री बिमा सुरक्षा येवजणेचो लाव 10,498,000 आता 12,00,000 जाला अशी माहिती मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्र सरकारान चालीक लायिल्ली प्रधानमंत्री मुद्रा येवजण तशेंच स्टँडअप योजना, स्टार्टअप योजनांक लेगीत सरकारा कडल्यान बरो प्रतिसाद मेळटा अशें मुखार मुख्यमंत्र्यान म्हळां.
2: 4,70,709 टार्गेट वी हॅव अचीव्ड लास्ट इयर. 3,66,000 ऑलमोस्ट वी हॅव 1,00,000 टार्गेट आम्ही ज्यादा अचीव किए. और प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना में जो लास्ट टाइम इट इज 10,54,098 का, इस बार विच इज 12,12,000. जस्ट रिसेंटली आवर लेबर डिपार्टमेंट विच इज वर्किंग देन ईच एंड एवरी द लेबर हु इज वर्किंग इन द प्राइवेट सेक्टर ऑल्सो वी आर रेडी टू पे देन इंस्टॉलमेंट.
0: संसारभर झुजा सारखी परिस्थिती आणि आर्थिक अस्थिरता असून लेगीत केंद्र सरकारच्या प्रभावी नियोजनाक लागून भारतातल्या सामान्य लोकांक कसलोच उणाव जाऊंक ना अशें आसून लेगीत काँग्रेस आणि हेर विरोधी पक्ष ह्या विशयाचेर राजकारण करतात असा आरोप भाजपाचे राज्य प्रवक्ते यतीश नायक हांणी पणजीत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत केलो. रशिया युक्रेन झुजाक लागून आणि अस्तंत आशियातल्या तणावाक लागून संवसारीक पांवड्यार इंधनाचे दर वाढत असतात पण केंद्र आणि गोय सरकारामधल्या समन्वयाक लागून राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलची पुरवण अखंडपणान चालू असा. आज देश प्रगती करता त्यांना हेच पक्ष फक्त राजकारणाखातीर टीका करतात. 2014 वर्षा भारताची अर्थव्यवस्था फ्रॅजिल 5 म्हणजे नाजूक 5 वर्गात पडटाली पण आज भारत संसारातली तिसरी नेटान वाढपी अर्थव्यवस्था जावपाच्या वाटेर असा असे ताणी म्हणा. आयपीएल क्रिकेटात आज सांजे 7:30 धर्मशालात पंजाब किंग्स मुंबई इंडियन्सा आड खेळटलो. हवामान खात्यान 15 आणि 16 मेक गोय राज्यातल्या काय सुवातांनी गडगडपा वांगडा उष्ण आणि दमट हवामानाचो अदमास दिला. भारतीय हवामान केंद्रान 14 मे ते 20 मे या काळात जिल्ह्याप्रमाण हवामान अदमास जारी केला आणि सल्ला

0: ऐक पुनो आयच आवडीत आम्ही घेऊन आयला विषय करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन फिशरीज सायन्स आणि ह्याविषयी आता मुलाखत ऐकूया डॉक्टर ऋषिकेश पवार यांची आणि ही मुलाखत घेता गीता वेलिंगकर.
1: आकाशवाणीच्या चावडेर ह्या कार्यावळीन सगळ्या ऐकुप्यांक नमस्कार. हांव गीता वेलिंगकर, कृषी विज्ञान केंद्र दक्षिण गोवा हांगा कार्यरत आसा. हालींच 12वी परिक्षेचो निकाल जाहीर जाल्लो आसा. ह्या पार्श्वभूमीचेर विद्यार्थ्यांक विविध करियर पर्यायांविशयी योग्य मार्गदर्शन करपाची गरज आसा. आज आमी अशाच एका म्हत्वाच्या आणि उदयोन्मुख क्षेत्राचेर चर्चा करपाची आसात. आजचो विषय जावन आसा फिशरीज सायन्स, म्हणजेच मत्स्योद्योगान करियर संधी, विशेष करून गोंयाच्या संदर्भात. तर ह्या विषयाचेर मार्गदर्शन करपाक आमच्या स्टुडिओंत उपस्थित आसा डॉक्टर ऋषिकेश पवार. सर, तुमका कार्यक्रमान मनापासून स्वागत.
2: सगळ्याक येवकार.
1: तर थोडक्यान हांव डॉक्टर पवारांचो परिचय सांगता. डॉक्टर ऋषिकेश पवार हे फिशरीज क्षेत्रान अनुभवी वैज्ञानिक असून ते शेतकरी, मत्स्यपालक आणि तरुण उद्योजकांक मार्गदर्शन करतात, विशेष करून एक्वाकल्चर, मत्स्यपालन तंत्रज्ञान आणि शाश्वत मत्स्योद्योग ह्या विषयांचेर त्यांचा विशेष अभ्यास असा. सर, आता तुमच्याकडून तुमच्या कार्याविषयी थोडक्यान माहिती सांगात.
2: हांव कृषी विज्ञान केंद्र साऊथ गोवान कामाक आसा. सर, थंय आम्ही ट्रेनिंग कंडक्ट करता, ऑन फार्म टेस्टिंग, फ्रंटलाईन डेमॉन्स्ट्रेशन कंडक्ट करता. नुसत्याचे कसले डेमॉन्स्ट्रेशन करपाचे असा, न्यू व्हरायटी त्याचे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करता फार्माचे.
1: सर, फिशरीज सायन्स हे क्षेत्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांक पूर्णपणान ताजे बद्दल माहिती ना, तर सोप्या आणि स्पष्ट शब्दान ह्या क्षेत्राचा आवाको किदे असा?
2: आता फिशरीज सायन्स कोणाक आता शिकपा जाय जाल्यार आमचे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स डिग्री, प्रोफेशनल डिग्री कोर्स असा. तो 4 वर्षाचा कोर्स असता आणि 8 सेमिस्टर असता. तर त्याच्या भीतर आमकां 182 क्रेडिट्स असता. सो इट इज ऍक्च्युली आम्ही म्हणू शकता की 50% थिअरी आणि 50% प्रॅक्टिकल, त्या भाषेनं कोर्स असता तो. आणि प्रॅक्टिकलाक त्याच्या भीतर चढ इम्पॉर्टन्स असता. तर पहिले 7 सेमिस्टर असा तो थिअरी प्रॅक्टिकल दोन्ही असता, आणि 8 सेमिस्टर असता त्याका आमचे फिशरीज, रुरल फिशरीज वर्क एक्सपिरियन्स असता. सो होल सेमिस्टर 6 मंथ आम्ही सांगू शकता की त्यांना खंय फार्माचे काम करचे पडता, नाजाल्या असे एक फिश प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे काम करचे पडतात. सो त्यांना हँड्सऑन एक्सपिरियन्स ट्रेनिंग फुल दिले जाता. आणि ऍक्च्युली इट इज अ कम्प्लीट कोर्स सांगू शकता. त्याच्या भीतर 7 डिपार्टमेंट असतात, मेजर 7 डिपार्टमेंट असे असा की ऍक्वाकल्चर असा, सेकंड असा फिशरी रिसोर्स मॅनेजमेंट, थर्ड असा ऍक्वॅटिक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, फोर्थ असा ऍक्वॅटिक ॲनिमल हेल्थ मॅनेजमेंट, फिफ्थ असा फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी.

0: टेक्नॉलॉजी, सिक्स असा फिशरीज इंजिनिअरिंग आणि सेवन्थ असा फिशरीज एक्सटेन्शन इकॉनॉमिक्स अँड स्ट्रॅटेजिक्स. सो आम्ही असे म्हणू शकता की हे काइंड ऑफ सुपर सायन्स. सो आम्ही सगळे सायन्स डिसिप्लिन असा त्यांना कनेक्टेड असा, लाईक इंजिनिअरिंग असा, हेल्थ असा, वॉटर हेल्थ, फिश हेल्थ, एनिमल हेल्थ, प्रोडक्शन असा, एग्रीकल्चरा भाषेन इंटिग्रेटेड अप्रोच असता. सो तुमका सगळे होल शिकपाची संधी मिळता तुम्ही फिशरीज सायन्स कोर्स करता त्यांना.
1: बरं, गोयच्या संदर्भात जर आम्ही विचार केलो जाल्यार मत्स्योद्योगाची सध्याची शैक्षणिक स्थिती जी असा ताजे तुम्ही कसे वर्णन करू शकता?
0: आम्ही पहिले किती करताले, थ्रू डिपार्टमेंट ऑफ फिशरीज तीन भुरगे एव्हरी इयर आम्ही रत्नागिरी कॉलेज ऑफ फिशरीन धाडताले की त्यांना बॅचलर ऑफ फिशरीज ग्रॅज्युएट फिशरीज सायन्स कोर्स करू शकता. ते इट इज अ प्रोफेशनल ग्रॅज्युएट कोर्स. सो थंय ते वसून चार वर्षाचा कोर्स करताले. पण आता या वर्षान आमचे गोवा कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स स्टार्ट जावपाचे असा विथ विजन ऑफ ऑनरेबल सीएम की या वर्षान आमचे चडान चड कॉलेज स्टार्ट जातले. चान्स लोक भुरग्याक असा की ज्यांनी ट्वेल्थ सायन्स केला आणि त्यांचे मीन्स बायोलॉजी बॅकग्राऊंड असा ते देखता की फिशरीज कोर्स करू शकता. तो एग्रीकल्चर भाषेनच कोर्स असता.
1: तर फिशरीज सायन्स विद्यार्थ्यांक उपलब्ध आशिल्ल्या करिअर संधींबद्दल जर थोडक्यान सांगपाचे झाल्यार सरकारी, खाजगी आणि उद्योजकतेच्या दृष्टिकोनात खंयचे मार्ग खुले असत?
0: आम्ही आता गव्हर्नमेंट जॉब म्हणता, सरकारी जॉब म्हणता झाल्यास तुमका फर्स्ट बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स कोर्स कंप्लीट केल्या उपरांत तुम्ही डिपार्टमेंट ऑफ फिशरीज असा त्याच्या भीतर तुम्ही फिशरीज ऑफिसर, असिस्टंट सुपरिटेंडंट, डेप्युटी डायरेक्टर, डायरेक्टर आम्ही म्हणू शकता, फिश फार्म मॅनेजर, फिशरीज एक्सटेन्शन ऑफिसर, फिश हॅचरी मॅनेजर असे चडशे पोस्ट असतात. ते टेक्निकल त्या नॉलेज गरजेचं असतात. त्यांना आम्ही बीएपीएससीएमएस बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स कोर्स कोणी केला त्या प्राधान्य देतात. मीन्स तो कोणी कोर्स केल्या उपरांत, मीन्स फोर इयर डिग्री कोर्स केल्या उपरांत ते डिपार्टमेंट ऑफ फिशरीज जॉईन करू शकता. अपार्ट फ्रॉम दॅट तुमचे रेग्युलर एसएससी किंवा जीपीएससीचे जे पोस्ट असतात त्या तुम्ही इलिजिबल असतात. ते तुम्ही एक्झाम देऊन ते पोस्ट तुम्ही क्लिअर करून तही जॉईन करू शकता. मागीर कोण असा की त्या मास्टर्स करपाची इच्छा असा, मागीर कोणा पीएचडी करपाची इच्छा असा, मागीर त्यांनी एमएपीएससी आम्ही मास्टर ऑफ फिशरीज सायन्स करू शकता किंवा पीएचडी करू शकता. मागीर ते असिस्टंट प्रोफेसर किंवा लेक्चरर असे जॉब जॉईन करू शकता. हे गव्हर्नमेंटान असा. त्या भाषेन आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटही ऑपॉर्च्युनिटी असा. सेंट्रल गव्हर्नमेंटान आम्ही कशी सांगू शकता की गोव्या भीतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी एनआयओ असा डोना पावलान, आणि आमचे आयसीआर असा सेंट्रल कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ओल्ड गोव्यान असा, मागीर फिशरी सर्वे ऑफ इंडिया असा वास्को, आणि आमचे नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशन रिसर्च एनसीपीओआर असा वास्कोन. सो त्या इट इज अ रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याच्या भीतर तुमका फिशरीज सायन्स केल्या उपरांत तुमका सायंटिस्ट पोस्ट मिळू शकता, नाजाल्यार तुमका असे टेक्निकल ऑफिसर, टेक्निकल असिस्टंट एज पर क्वालिफिकेशन. तुमका सायंटिस्ट जावपाक जाय जाल्यार मिनिमम तुम्ही मास्टर असपाक जाय, नाजाल्यार पीएचडी तुमका करचे गरजेचे असा. आणि तुम्ही बेस्टे ग्रॅज्युएट कोर्स केल्या उपरांत तुमका एक टेक्निकल असिस्टंट किंवा टेक्निकल ऑफिसर अशी पोस्ट मिळू शकता. आणि आमचे हे असा दुसरे इन्स्टिट्यूट आम्ही म्हणू शकता की एक्सपोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी ईआयए आणि मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी एमपीडा, हे दोन एजन्सी असा त्याची सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी असा, त्यांचे ऑफिसेस गोयान असा. तुम्ही जर फिशरीज ग्रॅज्युएट असा झाल्यास तुमका जॉब करपाक ऑपॉर्च्युनिटी मिळता. तशी आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटची आणि एक असता की सेंट्रल गव्हर्नमेंटची रिसर्च बेस इन्स्टिट्यूट असे टोटल आठ इन्स्टिट्यूट असा. असे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबईन असा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी कोचिनान असा, तसेच आमचे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर असा वेस्ट बेंगॉल, तसेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर एक्वाकल्चर असे आठ इन्स्टिट्यूट असा. त्याची रिक्रुटमेंट ही त्याच्या खातीरही तुमका फिशरीज नॉलेज, फिशरीज ग्रॅज्युएट असपाक गरजेचं असा, कंपल्सरी असा. तुम्ही बीएपीएससी म्हणजे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स केला, एमएपीएससी केला, त्याच्या उपरांत तुमका एएसआरबी म्हणजे ऍग्रीकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड ती एक एक्झाम कंडक्ट करता. आणि आफ्टर तुम्ही क्वालिफाय झाल्या उपरांत तुम्ही सायंटिस्ट म्हणून त्या इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज सायंटिस्ट म्हणून जॉईन करू शकता, ना जाल्यार तुम्ही ग्रॅज्युएट असं झाल्या तुम्ही टेक्निकल ऑफिसर किंवा टेक्निकल असिस्टंट या पदाचेही जॉईन करू शकता. तसे आमचे नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड असा हैदराबादान, सो हैदराबाद त्याच्या भीतर ते फंडिंग एजन्सी असे काम करता आणि स्कीम रन करता चडान चड. त्याच्या खातीर तुमका फिशरीज ग्रॅज्युएट असता जाल्यार तुमका थंय जॉब मिळू शकता. तसेच आमचे डिपार्टमेंट ऑफ फिशरीज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचेही असता, तर त्याच्या भीतरही डेप्युटी कमिशनर, कमिशनर, असिस्टंट कमिशनर आणि फिशरीजचे पोस्ट असतात. सो तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे काम करू शकता. तसे आम्ही सेमी गव्हर्नमेंट किंवा असे बँक इज ऑल्सो अनदर ऑपॉर्च्युनिटी. तर बँकी भीतरही फिशरीजचे पोस्ट असतात, म्हणजे नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, त्याच्या भीतर तुमचे

0: फिशरीज ऑफिसर पोस्ट असतात. पर्टिक्युलरली जे कोस्टल एरिया असा नाजाल्यार फिशरीजची ऍक्टिव्हिटी चड चालतात. सध्या पोस्ट असा त्यांचे ते आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगॉल, ओरिसा, त्यांचे फिशरीज ऑफिसर पोस्ट असतात. तसेच आमच्या गोयानही वन्स द ऍक्वाकल्चर पॉप्युलर जातात, आमचे फिशरीज ऑफिसर पोस्ट बँके भितर येतले. तसेच आमचे नॅशनलाइज बँक असा, SBI असा, बँक ऑफ इंडिया असा किंवा बँक ऑफ बडोदा असा, त्याच्या भितरही फिशरीज ऑफिसर, ऍग्रीकल्चर ऑफिसर पोस्ट येतात. मीन्स BAPSC ग्रॅज्युएट असा त्यांना जॉब मिळू शकता. त्याचप्रमाणे आमचे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असा, त्याच्या भितरही तुमकां फिशरीज ग्रॅज्युएट असता जाल्यार तुमकां जॉब मिळतात. तसे असता BOBP म्हणता आम्ही, बे ऑफ बेंगॉल प्रोग्राम, त्याचे हेडक्वॉर्टर असा चेन्नईत. इट इज अ इंटर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. त्याच्या भितर इंडिया असा, श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीव्स, चार कंट्रीज असा. आणि ते नुसत्याचे रिसोर्सेस आणि त्याचे लाईव्हलीहूड, फिशरमॅन लाईव्हलीहूड त्याच्या रिलेटेड काम करतात. सो त्याच्या भितरी एव्हरी इयर जॉब ऑपॉर्च्युनिटीज डेव्हलप जातात. तसेच इक्लाम म्हणून एक इन्स्टिट्यूट असा, इंटरनॅशनल सेंटर फॉर लिव्हिंग ॲक्वॅटिक रिसोर्स मॅनेजमेंट, आणि त्याका आम्ही वर्ल्ड फिशी म्हणतात. ते असा मालदीव मध्ये फिशरीज ग्रॅज्युएट असं झाल्यावर जॉब मिळू शकता. तसे सार्क कंट्रीज असा, तुमकां खबर असतले, त्याच्या भितरी फिशरीज एक डिसिप्लिन असा. सो त्याच्या भितरही तुमकां जॉब मिळू शकता. आणि FAO असा, फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन, त्यांची डिफरंट फिशरीज विंग असता. सो तुमकां त्याच्या भितरही जॉब मिळता. आणि एक इन्स्टिट्यूट असा नाका, नॅशनल ॲक्वाकल्चर सेंटर फॉर एशिया पॅसिफिक. सो दॅट हेडक्वॉर्टर इज ॲट बँकॉक. सो दे आर एक्सक्लुझिव्हली वर्किंग रिलेटेड टू फिशरीज. म्हणजे तुम्ही जर फिशरीज ग्रॅज्युएट असा झाल्या तुमकां त्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे जॉब मिळू शकता. आणि आम्ही असे फॉरेन कंट्रीचे म्हणता झाल्यार तुमकां ॲक्वाकल्चर आणि रिसर्च रिलेटेड कंट्रीज असा जे नुसत्याचे काम करतात, ते असे कॅनडा, ऑस्ट्रेलिया, USA आणि युरोपियन कंट्रीज, ते ॲक्वाकल्चर रिसर्चाचे रिलेटेड काम करतात. आणि फिश प्रोसेसिंग एक आमची एक अनदर विंग असा फिशरीजचीच. द गल्फ कंट्री आणि आफ्रिकन कंट्रीज, मोस्ट ऑफ जॉब्स आर देअर इन द गल्फ कंट्रीज अँड आफ्रिकन कंट्रीज इफ यू आर इंटरेस्टेड इन फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी.
1: तर तुम्ही बरीचशी माहिती दिली गव्हर्नमेंट जॉब्स किंवा सेमी गव्हर्नमेंट फर्मान कसे काम मिळू शकता या फिशरीज सायन्स केल्या उपरांत ह्या भुरग्यांक. तर माका एक सांगा की प्रायव्हेट सेक्टरान सुद्धा हाका वेगवेगळे करियर संधी असतात नी?
0: सारखे. आता कसे बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स हा एक प्रोफेशनल काइंड ऑफ टेक्निकल कोर्स असा. सो टेक्निकल कोर्स आम्ही म्हणले की त्याचे एक प्रायव्हेट जॉब ऑपॉर्च्युनिटी चढ असता आणि त्याचे एंटरप्रिनरशिप ऑपॉर्च्युनिटी चढ असता. आता तुम्ही प्रायव्हेट जॉब आम्ही गोव्या भितर पळयता जाल्यार आमचे 10 फिश प्रोसेसिंग कंपनीज असा. सो त्याच्या भितर तुमकां मॅनेजर, एक्सपोर्ट मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर, टेक्निकल टेक्निशियन किंवा लॅबोरेटरी इन्चार्ज असे जॉब मिळू शकता. आणि त्याच्या खातीर तुमकां BAPSC असं झालं तुमकां त्याचे प्राधान्य मिळतं. कंपनीज असतात, फिश प्रोसेसिंग फॅक्टरीज असतात, त्यांना एक्सपोर्ट करपा जाय, पर्टिक्युलरली युरोपियन कंट्रीज. सो ॲज पर देअर रुल्स त्यांना BAPSC त्यांचं मॅनेजर असपा जाय, टेक्निकल पर्सन, देन ओनली दे कॅन एक्सपोर्ट टू द युरोपियन कंट्री. सो थंय तुमकां ऑपॉर्च्युनिटी असता. मागीर आमचे फिश सीड आणि फिश फीड आणि श्रीम फीड त्याचे इंडस्ट्रीज असतात, त्याच्या भितरही तुमकां जॉब मिळू शकता. आणि फिश मिल फॅक्टरीज आर ऑल्सो देअर, त्या फिश मिल फॅक्टरीजा भितरही तुमकां जॉब मिळू शकता. हे तुम्ही आम्ही फिश प्रोसेसिंगाचे सांगू शकता. त्याच भाषेन आम्ही ॲक्वाकल्चरा भितरही फार्म मॅनेजर म्हणून बॅचलर ऑफ फिशरीज कोणी केला त्याका नुसत्याचे नॉलेज असतात. सो व्हडलो फार्म असा झाल्यार तो मॅनेज करू शकता, तो फार्म मॅनेजर फॉर द फिश किंवा फार्म मॅनेजर फॉर द स्ट्रीम तसेच करू शकता. आणि सीड प्रोडक्शन युनिट म्हणजे आम्ही हॅचरी म्हणतात, सो हॅचरीचेही त्यांना जॉब मिळू शकता, मॅनेजर म्हणून, टेक्निशियन म्हणून किंवा लॅबोरेटरी इन्चार्ज म्हणून त्यांना जॉब मिळू शकता. आणि तुमकां एक बरे एक्सपिरियन्स असं 5-10 वर्षाचं झाल्या उपरांत तुम्ही कन्सल्टन्सी स्टार्ट करू शकता आणि कन्सल्टन्सीचे बरे इन्कम जनरेट करू शकता. तुमचे नॉलेज सेल करून तुम्ही लोकांना गाईड करू शकता की ते कसे त्यांचा बिझनेस करतालो. आणि आमच्या गोव्या भितर NGO असतात जे मरीन कन्झर्वेशनचे काम करतात, नाजाल्या फिशरमॅन लाईव्हलीहूडचे काम करतात, टर्टल कन्झर्वेशन, वेल कन्झर्वेशन, त्याच्या भितरही तुमकां जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात.
1: आता असे झालं की बऱ्याचशा तरुणांक स्वतःचा व्यवसाय सुरू करपाची उमेद असता, तर एंटरप्रिनरशिप क्षेत्रात का किदे आम्ही म्हणू शकता की ताजो कसो हे करू शकता आम्ही?
0: आम्ही एंटरप्रिनरशिप क्षेत्रात गोव्या भितर नुसत्याचे बिझनेस करपाक ऑपॉर्च्युनिटी चढ असा. कित्याक लागून आमचे रिसोर्सेस चढ असा, ज्या थंय आम्ही नुसत्याचे प्रोडक्शन करू शकता. आमचे नॅचरल रिसोर्सेस पळयता जाल्यार आमची कोस्टलायन 104 किलोमीटर असा, रिवर्स असा, ब्रॅकिश वॉटर असा, फ्रेश वॉटर डॅम्स असा. तर त्याच्या भितर आम्ही नुसत्याचे कल्चर करू शकता, स्वतःचं ते प्रोडक्शन करू शकता. म्हणजे मीन्स लँड असं झालं ते पॉन्ड करून त्याचे फिश कल्चर करू शकता, ना झाल्या ते केज कल्चर करू शकता रिव्हरा भितर, ना झाल्या तुम्ही ओपन सी केज कल्चर करू शकता. गोय हे पहिले राज्य असा की ज्यांची ओपन सी मेरीकल्चर पॉलिसी असा.

0: केजी भितर ते नुस्त्याचे कल्चर करून स्वताचो बिझनेस स्टार्ट करू शकता. तुमकां नुस्त्याचे नॉलेज आसा जाल्यार आनी तुमी चडशे आसा, तुमकां आतां खबर आसतले सुंगटाक बरी डिमांड आसा, तर तुमी व्हायट श्रीम करू शकता, टायगर श्रीम करू शकता. आमी नुस्त्याचे कल्चर करता जाल्यार तुमकां चणाक करपा जाता, तामसो, काळुंदरा, मलेट तेचें कल्चर करपा जाता, शिनानी कल्चर करपा जाता, कुर्ली करपा जाता, ऑर्नामेंटल फिशेस कल्चर करपा जाता. सो आमी गोंय पळयता जाल्यार आमची लँड एरिया कमी आसा, पण आमची दर्या व्हडली आसा. आतां लँड एरिया गोंयची 3700 स्क्वेअर किलोमिटर आसा, पण आमची दर्याची एरिया आसा ती आमी अप टू 12 नॉटिकल मायल इज अ स्टेट ज्युरिडिक्शन. सो आमी पळयता जाल्यार ऑलमोस्ट मोर दॅन 2000 स्क्वेअर किलोमिटर एरिया आसा, आनी दॅट एरिया आमी एक्सक्लुझिव्हली फॉर एक्वाकल्चर पर्पज यूज करू शकता. मिन्स एक्वाकल्चर पर्पज मिन्स दर्या भितर आमी शिनानी ग्रो करू शकता, ना जाल्यार केज घालून त्याच्या भितर आमी चणाक, मोडसो, अमेरिकन पॉम्फ्रेट ती व्हरायटी आमी कल्चर करू शकता. त्याची टेक्नॉलॉजी ऑलरेडी डेव्हलप झालेली आसा. कोणाक इंटरेस्ट आसा जाल्यार ते आनी आफ्टर अचिव्हिंग द बीएपीएससी डिग्री म्हणजे टेक्निकल नॉलेज तुम्ही नुसत्याचे कल्चर करपाक तुमकां ऑपॉर्च्युनिटीज आसा. नॉट ओन्ली कल्चर, आमी म्हणू शकता की सी फूड वॅल्यू एडिशन. आता नुस्तें आसा तेंचे तुम्ही प्रोसेसिंग फॅक्टरी काढू शकता आनी मागीर ते एक्सपोर्ट करू शकता, सप्लाय चेन करू शकता. म्हणजे हॉटेल्स आसा तेका तुम्ही नुसत्याचे सप्लाय करू शकता, डिमांड चड आसा. आनी तुम्ही जे सी फूड आमचे आसा ते इवन एक्सपोर्ट करपाक ही ऑपॉर्च्युनिटी आसा. आनी तुमकां ऑर्नामेंटल फिश कल्चरही तुमकां करपाक जाता. गोंया भितर डिमांड चड आसा की आमचे 64 शॉप्स आसा गोंयान जे ऑर्नामेंटल फिश सेल करता. सो तेचे तुम्ही ऑर्नामेंटल फिश प्रोडक्शन करून, हॅचरी करून तेका सप्लाय करू शकता.
1: डॉक्टर पवार, म्हाका एक सांगा, तुम्ही आता म्हणले की फिशरीज सायन्स ह्या सब्जेक्टा भितर जर डिग्री करपाक जाय जाल्यार भुरगे रत्नागिरी कॉलेज ऑफ फिशरीज आसा थंय भुरग्यांक एडमिशन मेळटा, आनी ते थ्रू डायरेक्टरेट ऑफ फिशरीज तांकां धाडले वता त्या भुरग्यांक. तर आता गोवा कॉलेज ऑफ फिशरीज येवपाची आसा, तर थंय जर एडमिशन भुरग्यांक घेवपाक जाय जाल्यार ताजे बद्दल माहिती आमकां कशी मेळू शकता किंवा भुरगीं खंय वचून माहिती घेऊ शकता?
0: गोवा कॉलेज ऑफ फिशरीज सायन्स तेचे एडमिशन प्रोसिजर आमचे गोवा कॉलेज ऑफ एग्रीकल्चर आसा त्या भाशेनच जातले. सो एग्रीकल्चर कॉलेज आमचे ओल्ड गोव्यान आसा, गोवा एग्रीकल्चर कॉलेज, तर त्या भाशेनच गोवा फिशरीज कॉलेजीचे एडमिशन जाता. फिशरीज कॉलेज ओल्ड गोव्यान आसताले, सो एडमिशन प्रोसिजर एग्रीकल्चर आनी फिशरीजची सेम उरताले. सो आनी कुणा आनी चड इन्फॉर्मेशन जाय जाल्यार त्यांनी गोवा कॉलेज ऑफ एग्रीकल्चराक कॉन्टॅक्ट करू शकता प्रिंसिपलाक, ते मागीर तुमकां चड इन्फॉर्मेशन देऊ शकता की एक्झॅक्टली एडमिशन प्रोसिजर, फीज आनी सगळी ती इन्फॉर्मेशन तुमकां थंय मिळू शकता.
1: तर शेवटाक 12वी उत्तीर्ण झाल्या विद्यार्थ्यांक जे त्यांच्या करिअराचा विचार करीत असा तांका फिशरीज सायन्स क्षेत्र निवडपाक तुमचा मार्गदर्शक सल्लो तुम्ही एक थोडक्यान देऊ शकता काय किती?
0: फिशरीज सायन्स हांव सांगू शकता की त्याच्या भितर स्कोप चड आसा आनी इट इज लाईक अ अनएक्सप्लॉयटेड एरिया. आणि तुम्ही बाकीचे डिसिप्लीन पळयता जाल्यार इवन इंजिनियरिंग पळया ना जाल्यार दुसरी कुठली डिसिप्लीन पळयता जाल्यार त्याच्या भितर कॉम्पिटिशन चड आसा आणि सॅच्युरेशन झाला. सो तुमकां क्षेत्रान सक्सेसफूल जावपाक चान्सेस कॉम्पिटिशन चड असल्या उपरांत तुमकां असे कमी चान्सेस आसा. पण तुम्ही फिशरीज पळयता जाल्यार तशें कॉम्पिटिशन कंपेरेटिव्हली व्हेरी लेस आणि इट इज अनसॅच्युरेटेड, मिन्स काइंड ऑफ इग्नोर डिसिप्लीन इनिशियली. तर तुम्ही आता लोकल फर्स्ट कॉलेज आमची आता स्टार्ट जाता गोव्या भितर, सो त्याच्या भितर स्कोप चड असा. हांव सगळ्यांक सांगू शकता की तुम्ही आता न्यू कॉलेज स्टार्ट जाता जाल्यार त्याची एडवांटेज, अर्ली बर्ड एडवांटेज आम्ही म्हणू शकता तशी तुम्ही त्याची एडवांटेज घ्या आणि कॉलेज स्टार्ट जाता त्याचा फायदा घेऊन तुमचे करिअर फिशरीज क्षेत्रानच स्टार्ट करा.
1: तर आजच्या कार्यक्रमात आम्ही फिशरीज सायन्स क्षेत्राचं करिअर संधी, वेगवेगळे जो करिअर संधी असा पर्याय असतात ह्यांच्याबद्दल सखोल माहिती डॉक्टर पवार तुम्ही आमकां दिली त्याच्याबद्दल हांव तुमकां खूप खूप धन्यवाद म्हणता. आता तुमकां सगळ्यांक म्हजो निरोप दिता हांव, तर परत आम्ही मिळूया एक नवीन विषयाबरोबर. सगळ्यांक नमस्कार.
0: सगळ्यांक नमस्कार, धन्यवाद.
2: करिअर ऑपॉर्च्युनिटीज इन फिशरीज सायन्स ह्याविषयी डॉक्टर ऋषिकेश पवार हांची मुलाखत निकतीस तुम्ही ऐकली. ही मुलाखत घेतिल्ली गीता वेलिंगकर हांणी. तुम्ही ऐकतात चावडीर ही कार्यवळ.

आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. आयकपनो आता तुमकां ओळख करून दिता आमच्या ह्या सबीन वित्रापाच्या उरिल्ल्या कार्यावळींची.

राजच्या थावरांचेरी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून पंडित तेजपाल सिंग आणि पंडित सुरिंदर सिंग हांचे गायन जुगलबंदी तुमकां आयकूंक मेळटली. ताणी गायल्लो राग आसतलो मारू बिहाग. आणि 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ. हातून आर के श्रीकंठन हांच्या गायनान तुमकां आयकूंक मेळटलो राग पूर्वा कल्याण, राग काफी आणि राग नरनाद मेले. तर ह्या आशिल्ल्यो आमच्यो ह्या सभेन भितरपाच्यो ह्यो उरिल्ल्यो कार्यावळी.

रातच्या 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायिल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: rnuairpanaji@gmail.com
0: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026.
3: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 8:05 ऐकूया मराठीतल्यान खबरो.
4: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते. पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे. येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले.
5: हमारा लक्ष्य है जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो. हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है.

0: आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे।
1: राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील। या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल। 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील। राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे। मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। निवडणूक आयुक्त अधिनियम 2023च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली। मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे। या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला। समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे। पी व्ही कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते। नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते। सीबीआयनं ही अटक केली आहे। या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे। नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे। या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे। काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली। कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते। 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला। धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले। सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत। प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत। देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली। दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली। सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला। निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला। रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली। दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला। आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील। पीएनजीच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही। देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे। मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता। खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त

0: इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत, मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांच्या संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावरल्या नामी उलयता. ऐकपनो रातची 8:15 आणि 25 सेकंद जातात. ऐकूया गीत गझलींची ही कार्यवळ.

0: सादर करता रेडिओ वळेरी कलात्म गोंय गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ संशोधन लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे
1: प्रथम नमन गणपते प्रथम नमन गणपते
2: नमस्ते आयकोबेन हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचे नाव आसा कलात्म गोंय कलात्म गोंय
0: भाग 7 प्रयोगजीवी कलांची लय

0: ईशानो, कलात्मक गोय हे वळेरेंत आमी जेन्ना उलयतात आमच्या प्रयोगजीवी कलांविशीं तेन्ना आमी लक्षांत घेवपाक जाय की आमी गोंयकार लयबद्ध आसात, तालबद्ध आसात. आमचो रिदम सेन्स खूप डीप, म्हणजे संस्कृतीन खोलायेन रुजिल्लो आसा. हे बद्दल माहिती करून घेऊया ज्येष्ठ अभ्यासक श्री विनायक बाब खेडेकरांच्या कडल्यान. खेडेकर सर, आमी गोंयकार तालाक सामके पक्के असे म्हणतात, ह्याच वांगडा आमी पळयतात की आमची जी लय आसा ती मध्य आणि ताचे परस विलंबित आणि केन्ना केन्ना काय गजालींनी, म्हणजे जर काल्याची जी धुवाळ बीन पळयत जाल्यार अतिविलंबित अशी चलता, हे कित्याक काय?
1: एक म्हळ्यार सदांच गोंयकार सुशेगाद अशी गोंयकाराची नामना आसा. ही सुशेगाद प्रवृत्ती जी आसा तीच तो सुशेगादपणा कलेच्या हातूंत कसो आयलो हे पळोवप खुबशे गरजेचे आसतले अशें म्हाका दिसता. कित्याक तर मनीस ताचे जिणेन जसो वागता ताचे भायर कला म्हणून तो वेगळे कांय थंय नाचता, तो ताचे जिणेचो एक भाग जावन आसा. ताका लागून तो जत म्हण

असताना तिथं सुद्धा असे सात जण ऋषिते तपाबैसले गा, सात जण ऋषिते तपाबैसले, असे इथलं तो ठायलईत म्हणता. सुवारेक ज्यांना सुरू जाता सुवारी, त्यांना ती सुवारी चंद्रावळ इथले ठायलईत जाता, ते नमिना आता भगवंता यादवाच्या राया हो अशा तरी गीत असलंय. तरी असं म्हणू येता की हे गीत सुवारेक साथ दिवपाक असता, सदांच वाद्या हे गीताक साथ देता. हांगा हे गीत मात्र सुवारी वाजयतात ताका वाचपाक साथ दिवपाक म्हणून ते गीत थंय आयला, इतलो ताचो फरक असा.

0: चौथी गोयकरांची सामखी आवडती आणि चौथीतली आरती ह्यो गोंया इथले आणि खंयच जातात असे माका दिसना
1: विविधता तातून
0: आणि ही गोयची आणि ही जी चौथीतली आरत असा हरशीं भायर खंय आम्ही आयले आयकले जायत जाल्यार सुख करता दुख करता वार्ता विघ्नाची अशी आरत येता. पूण जेन्ना ती गोंयच्या एका घरान जेन्ना आरत म्हणूक सुरवात करता तेन्ना मात तो सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची इतली ती थायलईत येता. म्हणजे हो सुशेगातपण जो जिणेतलो आसा तो कलेच्या क्षेत्रान कलेच्या मळारय तो तसोच सुशेगातपणा आमकां हे दिसता. एक म्हाका सांगते आसा हातूंत एक आरत गोंयकारांची खाशेली अशी ठाय लईतली दशावतारची आरत ते आरतीची सुरवातच जाता काय ना ती आरती स प्रेमा जय जय विठ्ठल पर ब्रह्मा भक्ता संकटी नाना स्वरूपे इतले ध्यालईत आता आरत हे फकत गोयकाराचे पैशे.

0: खेडेगार सर, प्रयोगजीवी कलेंत समूहाक खूप महत्व मेळा. आमची जी प्रयोगजीवी नृत्य असतात ते विधी असू किंवा विधी नृत्य असू किंवा नाट्यविधी असू, पण एकठा येऊन अर्पण करप, दिवप, भेटवप ही एक विधी किंवा विधीचा एक भाग असे आम्ही समजतात.
1: लोककलांच्या प्रांतात आणि दुसरी महत्वाची खबर म्हणाल समूह नृत्य. वो समूहान जे किते जाता ते धा जणांनी एकठा येऊन करूंक जाय. एकटो मनीस हांगा खंयच ना. आणि ताका लागून जसे एके वटेच्यान घुमट घुमट शामेळ कांसाळे असा, तशेंच दुसरे वटेच्यान ढोल तासो कांसाळे असा, कांय वेळा ताका जघाट साथ दिता, तशेंच तिसरे वटेच्यान घुमट म्हादळे आणि जुन्या काबिजांनी झांज असा, कांसाळे ना थंय थंय झांज असा चड करून. आणि त्याचे बरोबर एक अजापाची गजाल, गोंयच्या खंयच नाशिल्ली अशी पिडलूक थंय असा, बासरी किंवा पावो म्हणूया. आणि ताचेर पिडलुकेच्या नादारी बोलो लागो म्हण गीतांय बी असतात, पण ती पिडलूक थंय मेळटा. आणि ती पिडलूक खूपशी महत्वाची असा त्यांच्या एकूण आविष्करणा मधी. पुणून एकच गजाल की हांगा समूहान कितें तें सगळें जाता.

आमचे ताल प्रकार वैविध्यपूर्ण आणि लयीचा स्थायी भाव हो विलंबित, तीन चार स आणि सात मात्रांचा खेळ हो लागी लागी सगळ्यांच प्रयोगात्मक कलांनी मेळटा. आणि हे मांडप नाचप धोलप जाता ते विलंबित वा मध्य लयींत, द्रुत वा अतिद्रुत लयीतले सादरीकरण तसे ना. हे हालीच फाटल्या 20-25 वर्सांत आयकूंक येवंक लागला. हरशी रात जागयतना मांडावयले खेळ रंगतात ते ठाय लयीन सौंदर्याची अनुभूती दीत. आणि हीच असा गोयच्या प्रयोगजीवी कलांवरवी जावपी रसनिष्पत्तीची विशेषता आहे.

0: आयकुपानो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
1: प्रयोग जिवी कलांची लय
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कलां विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अदीक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे नमस्कार
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली संशोधन लेखन आणि प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती
2: आणि ऐकपनो कलात्मक गोंय ह्या वळेरी उपरांत आता ऐकूया काय लोकगीतां

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरून आम्ही उलयता. ऐकपनोर आजची 10:40 जातात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक येवकार आणि नमस्कार. आज ह्या कार्यावळीन पंडित तेजपाल सिंग आणि पंडित सुरेंद्र सिंग हांची गायन जुगलबंदी तुमकां ऐकूंक मेळटली. तांणी गायिल्लो राग असा मारू बिहा. तर ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडित तेजपाल सिंग आणि पंडित सुरेंद्र सिंग हांच्या गायन जुगलबंदीन राग मारू बिहाग.

ऐकून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडित तेजपाल सिंग आणि पंडित सुरिंदर सिंग हांचे गायन जुगलबंदीन तुम्ही ऐकलो राग मारुभी हाग. आणि या सांगतात आयची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता.

ऐकपनो कर्नाटक शास्त्रीय संगीताची करवट तुम्ही ऐकतात. हातून आर के श्रीकंठन हांचे गायन तुम्ही ऐकतात. ताणी गायलो आशिल्लो राग पूर्वा कल्याण आणि आता ते गायता राग काफी.

ऐकपनो कर्नाटक शास्त्रीय संगीताचे कार्यावळीन तुम्ही ऐकतात आर के श्रीकंठन हांचे गायन. ताणे गायलो आशिल्लो राग काफी आणि आता ते गायतात राग नरनाद मेले.